नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एफएम वाहिनी 3.94 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून। आज शनिवार भारतीय सौर दिनांक 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026 सकाळचे 5:55 आणि 30 सेकंद झाली आहेत। आमची आजची प्रसारण सभा सुरू करत आहोत मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललत पंचम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6 वाजता तथा थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग, गायिका आणि संगीतकार किशोरी अमोणकर।

सकाळचे 6:13 सेकंद झाले आहेत. मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत निळकंठ अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेली अण्णा जोशी यांची भक्तिरचना, गायले सुधीर फडके यांनी.

0: आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सहकारांच्या स्वरात पारंपरिक गवळण ऐकलीत. संगीतबद्ध केले होते नंदू होनप यांनी. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 22 मिनिटं होत आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं. ओवी गायन केलं आहे विद्या लिमये यांनी.

मातोश्रींची भेट होताच त्यांनी आपले गाराणे मातोश्रींच्या कानावर घातले. ते म्हणाले, आम्ही वेद शिकविण्याचे काम करीत असून हे विद्यादानाचे काम सध्या बंद पडत चाललेलं आहे. ही साधना संपुष्टात येत चालली आहे. आम्हाला ज्ञानार्जन करण्यासाठी अडथळे येत आहेत.

वेद पंडित म्हणतात काशीमध्ये यवनांचा त्रास वाढलेला आहे. वेदाभ्यास शिकवताना त्यांचा त्रास होतो. शिकवित असताना त्यांच्यामुळे अडथळा येतो. शिकविताना मोठ्याने आवाज करून नमाज पडण्याच्या त्यांच्या कृत्याने अडथळा निर्माण होतो. भोंग्याचा त्रास त्यावेळेस पासून होतोय. त्यावेळेस भोंगे नसतीलही तरी मोठ्याने आवाज काय आणि भोंगे काय दोन्ही सारखेच.

विद्यार्जन करणाऱ्यांचा अभ्यास मोकळ्या वातावरणात व्हावा, मोकळेपणाने शिकवण्याचे कार्यही व्हावे, त्या दृष्टीने ज्ञानाची जपणूक करणे हाती असूनही अडथळ्यामुळे ते होत नाही, आपणच यावर तोडगा काढावा.

धर्मशास्त्री मातोश्रींना सांगत आहेत की आश्रमाची स्थापना करावी म्हणजे वेदांच्या अभ्यासास अडथळा येणार नाही, पण आश्रमासाठी जागेचा प्रश्न आम्हाला पडतोय, त्याची सोडवणूक व्हावी म्हणून आम्ही आलोय.

मातोश्री त्यांना म्हणतायत की ठीक आहे, पण जागेची पाहणी आम्ही करू, जागा कुठं कशी योग्य अयोग्य हे सगळं आम्ही पाहू, जागेच्या संदर्भातील संबंधितांशी बोलणी आम्ही करू, समजा एखादी जागा देण्यास कोण तयार नसेल तर आम्ही त्याला समजावू, पर्यायी जागा शोधू।

मातोश्री, धर्मशास्त्रींना म्हणतात आपल्या बरोबर आमचा प्रतिनिधी येईल, जागा पाहिल, अडचणी आणि संभाव्य त्रासाची पाहणी करेल, त्या ठिकाणी शिक्षण चालते की आणखी काही याची सखोल चौकशी करून खात्री करू आणि मगच पुढचे कार्य सुरू होईल.

0: शिक्षणासारखा एक अत्यंत महत्वाचा विषय मातोश्रींनी मार्गी लावला. त्यामुळे प्रजाजन सन्मार्गी लागतील हे निश्चित. थोडक्यात, कुठलेही कार्य हाती घेताना मातोश्री सखोल अभ्यास करूनच कार्य हाती घेत होत्या. त्यामुळे हाती घेतलेलं कार्य तडीस जात होते.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन केलं होतं विद्या लिमय यांनी.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता जाहिरातींच्या प्रसारणानंतर आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम.
4: संपर्क 87400304008.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.

0: शेरवानी ब्लेझर इंडो वेस्टर्न मोदी जॅकेट
1: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो बुधवार पेठ मोहोळ
1: अरुण नरखेडकर अनगर
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: 86032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरु रोपवाटिका वसेकर वस्ती टाकळी सिकंदर तालुका मोहोळ मोबाईल 9895286 72.
4: आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
6: सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व सभासदांना जाहीर आवाहन. सभासदांचे जे पाल्य फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वी आणि 12वी परीक्षेत 85% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत अशा पाल्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना फक्त सभासदांच्या पाल्यासाठीच असून पात्र सभासदांनी आपला अर्ज शेअर सर्टिफिकेट गुणपत्रिका आणि प्रवेश दाखल्याच्या प्रमाणित प्रतीसह सोमवार 8 जून 2026 पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयात अथवा आपल्या जवळच्या शाखेत सादर करावे. ही विनंती.
7: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर वारंवार होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला महाराज मंडळींचा विरोध. सोलापूरसह राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. आणि सोलापुरात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ.

आता घडामोडी विस्तारानं मराठा समाजासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या विविध योजनांच्या धर्तीवर 8 कल्याणकारी योजना सुरू करण्याबरोबरच शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शालांत परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती योजना, मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पात्रता आदी योजनांचा समावेश आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत असलेल्या मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसानं जोर धरला आहे. पुढील 5 दिवस संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या 5 जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान इकडे मान्सूननंही काल तमिळनाडू आणि गोव्याच्या काही भागांमध्ये प्रवेश केला आहे. तो लवकरच तळ कोकणात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन करण्याच्या संदर्भात प्रमुख महाराज मंडळी आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्यामध्ये काल बैठक झाली. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर वारंवार होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला विरोध दर्शवण्यात आला. यापुढे जर ही प्रक्रिया करायची असेल तर देशातील मूर्ती तज्ज्ञांसह महाराज मंडळींची एक समिती स्थापन करूनच निर्णय घ्यावा अशी मागणी एकमुखानं करण्यात आली. पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यासही या बैठकीत विरोध करण्यात आला. या बैठकीला प्रशासनातील अधिकारी, विविध महाराज मंडळींची उपस्थिती होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनातील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. यात 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयाप्रमाणे 3,40,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान सरकारच्या वतीनं देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीनं करण्यात येत आहे. हा निर्णय देखील या प्रक्रियेचा एक भाग आहे. सोलापूर महापालिकेत आता कार्यालयीन कामकाजाला शिस्त लावण्यासाठी लेट कमर्स आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची कारवाई होणार आहे. यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा आधार घेतला जाणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ आणि प्रभावीपणे केली जाणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिली.

यासाठी लवकर जाणं किंवा उशिरा येणं यासाठी स्वतंत्र नोंदी ठेवल्या जाणार असून यासाठी काही नियमही लागू करण्यात आले आहेत. यंदाच्या आषाढी वारीत मागील वर्षीपेक्षा दर्जेदार सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रशासनानं अधिक लक्ष द्यावं असं आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं आहे. केपीबी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यंदाची वारी यशस्वी, सुरक्षित आणि संस्मरणीय होण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या कामात समन्वय ठेवणं गरजेचं आहे. यात्रा काळात कोणत्याही अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवू नये, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या बैठकीला मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्ती परायण, गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आदी मान्यवरांची उपस्थिती होती. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काल सोलापूर शहर आणि परिसरात वृक्षारोपण, जनजागृती रॅली आणि वृक्षदिंडी काढण्यात आली. विजापूर रस्त्यावरील द्वारकाधीश मंदिरामध्ये सेंद्रिय शेती पर्यावरण जागरण कार्यक्रम घेण्यात आला. सलगर वस्तीमध्ये काही दिवसांपूर्वी 118 झाडांची वृक्षतोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पर्यावरण दिनाच्या निमित्तानं घटनास्थळी जाऊन वृक्षप्रेमींनी श्रद्धांजली वाहिली. याशिवाय विविध संघटना संस्था यांच्यातर्फे वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोलापूर शहरात आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 150 अधिक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विविध गणेश मंडळं, संस्था, संघटना यांचा सहभाग राहणार आहे. ग्रामीण भागातही यानिमित्त व्याख्यान, प्रतिमापूजन, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जातील, यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिली. काल झालेल्या साई समितीच्या सभेत आषाढी वारीसंदर्भात आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पालखी मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची सोय, स्वच्छतागृह, आरोग्यसेवा, प्राथमिक उपचार केंद्र, तात्पुरते शेड यासारख्या सुविधांवर भर देण्यात येत असल्याचं वैद्य यांनी सांगितलं. या बैठकीला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूरसह राज्यातील इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीचं वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलं. त्यानुसार दुसऱ्या फेरीची यादी 13 जूनला सकाळी 10 वाजता प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि महाविद्यालयाचे प्रसिद्धीक्रम भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. माळशिरस तालुक्यातील अकलूज परिसराला पावसानं झोडपून काढलं. फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सायंकाळी 7 सुमारास अक्कलकोट शहरासह परिसरातही पावसानं हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं. उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. सांगोल्यातही तीच स्थिती होती. सोलापूर शहरात मात्र वातावरण ढगाळ होतं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांती.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात। जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त येत्या 12 जून रोजी सोलापूर जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे। यामध्ये कारखाने, हॉटेल्स, गॅरेज तसंच इतर जागी बालकामगार आढळल्यास संबंधित मालक आणि चालकांवर गुन्हे दाखल होतील असा इशारा कामगार आयुक्तांनी दिला आहे। यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली असून सर्व बाबींवर प्रशासनाकडून बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राज्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ काल करण्यात आला। या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानकं, एसटी बसेस, विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह अधिक स्वच्छ होणार आहेत। प्रत्येक आगारात दर 4 तासांनी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। प्रातिनिधिक स्वरूपात काल परळ इथं परिवहन मंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने यांना निवेदन

देण्यात आले. शेतीपंपांना किमान 8 तास तरी सुरळीत वीज पुरवठा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सरकारच्या चुकीच्या धोरणावर त्यांनी टीका केली. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती स्तरावर कार्यरत असलेल्या ग्राम संसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. सोलापुरातही याचे पडसाद उमटले असून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनाचा काल 5वा दिवस होता. डिसेंबर 2025 पासून या कर्मचाऱ्यांचं मानधन रखडलं आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास 9 जून पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती संघटनेनं दिली आहे. सोलापूर रेल्वे स्थानकातील तिकीटगृह आणि चौकशी कक्षासमोरील पीओपी छताचा मोठा भाग काल अचानकपणे

0: आणि चौकशी कक्षासमोरील पीओपी छताचा मोठा भाग काल अचानकपणे कोसळला. सुदैवानं घटनेच्या वेळी मोठी गर्दी नसल्यामुळे दुर्घटना टळली. ऑटोमॅटिक तिकीट मशीनजवळ 5 ते 6 प्रवासी उभे असतानाच हा छताचा भाग कोसळला. या घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेनं आयोजित चॅम्पियन चषक बुद्धिबळ स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. यात 13 वर्षाखालील मुलामुलींचा समावेश आहे. द हेरिटेज इथं सुरू झालेल्या या स्पर्धेला राज्यभरातील युवा बुद्धिबळपटूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या फेरीत अग्रमानांकित खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. या स्पर्धेचं उद्घाटन नवी मुंबईच्या सहपोलीस आयुक्त डॉ प्रीती टिपरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेत राज्यभरातून 296 खेळाडूंचा सहभाग राहिला आहे. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 38.2 तर किमान 25.4. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर वारंवार होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला महाराज मंडळींचा विरोध. सोलापूरसह राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. आणि सोलापुरात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आज संकलन केलं होतं पत्रकार मारुती बावडे यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: VR पवार साठी गल्ली सोलापूर.
2: आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पिकांच्या वाढीसाठी पाण्यानंतर सर्वात महत्वाचं अन्नद्रव्य म्हणजे नायट्रोजन, ज्यालाच आपण नत्र असं म्हणतो. वनस्पतीमध्ये घडणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या हरित लवकाच्या निर्मितीमध्ये नायट्रोजनचा मुख्य सहभाग असतो. याशिवाय वनस्पतींच्या पेशीमध्ये घडणाऱ्या सर्व जैवरासायनिक क्रियांमध्ये देखील आवश्यक असलेली अमिनो ऍसिड्स, प्रथिनं, एन्झाइम्स तसंच न्यूक्लिक ऍसिड यांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन हा मूलभूत घटक आहे. त्यामुळे मुळांची वाढ, खोडाची जाडी, पानांची संख्या, फुटवा, फुलधारणा आणि दाणे भरणे या सर्वच प्रक्रियांमध्ये नायट्रोजन निर्णायक भूमिका बजावत असतो. नत्र अर्थातच नायट्रोजन हे अन्नद्रव्य पिकांमध्ये वहनशील असल्यामुळे त्याची कमतरता सर्वप्रथम पिकांच्या तळाकडील किंवा जुन्या पानावर दिसून येते. पानं पिवळी पडणं, वाढ मंदावणं आणि उत्पादन घटणं ही नत्र कमतरतेची प्रमुख लक्षणं आहेत. शेतातील पिकं ही नायट्रोजनचं शोषण प्रामुख्यानं मास फ्लो पद्धतीनं करतात, म्हणजे जमिनीमध्ये पाण्यासोबत जेवढं नत्र विरघळलेलं असतं तेवढं नत्र मुळाद्वारे ही पिकं शोषून घेतात. त्यामुळे जमिनीतील ओलावा, सिंचन व्यवस्थापन आणि नत्राची उपलब्धता यांचा घनिष्ठ संबंध आहे. कोरड्या जमिनीमध्ये नत्र असलं तरी ते पिकांना उपलब्ध होतच असं नाही. पिकंही नत्राचं शोषण नायट्रेट आणि अमोनियम या दोन स्वरूपामध्ये करत असतात. नायट्रेट स्वरूपातील नत्र शोषण्यासाठी पिकांना ऊर्जेची आवश्यकता भासत असते, तर अमोनियम स्वरूपातील नत्र थेट पिकांना उपलब्ध होतं. अमोनियम आयन हे धन भारित असल्यामुळे त्याच्या शोषणावेळी पिकांच्या मुळांकडून जमिनीमध्ये हायड्रोजन आयन सोडले जातात, त्यामुळे मुळांच्या परिसरातील जमिनीचा सामू हा कमी होतो. याउलट नायट्रेट शोषणाच्या वेळी मुळांच्या परिसरातील सामू वाढतो आणि म्हणूनच पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये अमोनियम स्वरूपातील नत्र

0: अधिक उपयुक्त ठरत असतं, तर नंतरच्या वाढीच्या अवस्थेमध्ये नायट्रेट स्वरूपातील नत्र अधिक फायदेशीर ठरतं. नत्राची कमतरता असल्यामुळे पिकांमध्ये इतर अन्नद्रव्यांचीही कमतरता जाणवते, कारण पिकांची वाढच मर्यादित राहते. मात्र नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर केल्यास बोरॉन, कॉपर आणि पोटॅशियम यांची कमतरता निर्माण होऊ शकते, तर मॅग्नेशियमची गरज देखील वाढताना दिसते. अशा पद्धतीनं आपल्या पिकांच्या वाढीसाठी पाण्यानंतर महत्वाचं असणारं म्हणजेच नायट्रोजन अर्थातच नत्र हे पिकांना योग्य प्रमाणात देणं हे हितकारक आणि फायदेशीर ठरतं.
1: आताच आपण आजचा कृषी सल्ला ऐकला. कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण जाणून घ्याल आणि निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र याविषयीची संकलित माहिती वाचक स्वर जयपाल खेडकर यांचा आणि त्यानंतर उस्मानाबादी शेळी कारखानदारी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. 6:45 होत आहेत. आता ऐकूया पंडित नरेंद्र शर्मा यांची भक्तिरचना संगीतबद्ध केली श्रीनिवास खळे यांनी. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांचा.

0: आताच आपण पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआरआय या ऍपवर सुद्धा उपलब्ध आहेत. याशिवाय युट्यूब आणि इन्स्टावरही आपण फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक करू शकता. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कधीही कुठेही ऐकू शकता.
1: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
2: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
3: 11वी साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
1: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
2: जेईई, नीट, सीईटी

0: यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन,
1: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव।
2: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
1: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर। मोबाईल 99 23 63 37 43।

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.
3: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
4: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
6: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
7: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
6: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
1: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जाव यास चांदीचा दीप, विष्णुरूपी जाव याला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
2: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
8: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
2: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप गुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप गुरटे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 7083069496.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
2: पुणे सेवा सदन संस्था शाखा, सोलापूर. प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी, तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती

0: कलेक्शन मध्ये
1: होय नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिवपार्वती कलेक्शन
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
3: मस्त राईड्स वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क तुळजापूर रोड सोलापूर
4: जुनाट सर्दी शिंका नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र युनिटी पॅराडाईज हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर मोबाईल 88 86 36 00 88
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
5: श्री कृष्ण गुरुकुल
1: संपर्क 72 76 73 73 52
4: त्वचारोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर
6: मोबाईल 77 19 92 22 55
7: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सकाळचे 7 वाजले आहेत
8: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो
9: अरे जब तुम कहो तब लेकिन एक शर्त पर पार्टी होगी तुम्हारे घर पर
8: क्यों
9: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता क्या लुक क्या कंफर्ट क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार कहाँ से लिया
8: प्लैनेट फर्नीचर से प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में बेस्ट क्वालिटी लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी प्लैनेट फर्नीचर टोप संभापुर कोल्हापुर कॉन्टैक्ट 9689911240
7: श्रोते आता ऐकूयात कार्यक्रम एक गाणं गुणगुणण्यासाठी श्रोते आज हिंदी चित्रपट सृष्टीतील कवी गीतकार आणि पटकथा लेखक राजेंद्र कृष्णन यांचा जन्मदिन आहे त्यांनी 1940 ते 1980 काळात शेकडो अजरामर गाणी लिहिली तर बलराज रघुनाथ दत्त अर्थात अभिनेता सुनील दत्त यांचाही जन्मदिन आहे '66 खानदान या चित्रपटासाठी राजेंद्र कृष्णन यांना गीतकारासाठी तर सुनील दत्त यांना सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त आहे या दोघांनाही विनम्र आदरांजली व्हाव्यात आणि खानदान या चित्रपटातलं हे गीत ऐकूयात

आताच आपण खानदान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. राजेंद्र कृष्णाने यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी. आणि याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. काही जाहिराती आणि संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आपल्याला दिसतोय.
1: हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो जरूर ऐका, 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा। आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। गुजरातमधील सूरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली। सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली। मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे। अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण

0: दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातल्या झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बस स्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं, सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा

0: कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं, सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाले आहेत.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218 760 55।

श्रोत्या, आज सकाळी 8:15 मंथन ही कौटुंबिक श्रोतिका मी प्रसारित करणार आहोत. लेखक रजनी जोशी यामध्ये सहभाग आहे तेजश्री कुमठेकर, अभिराम सराफ आणि यल्लप्पा गाडेकर यांचा.

आकाशवाणी सोलापूर सकाळचे 7:25 होतात. आता थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनलीय. श्रोतेहो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि यावर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्वाचा आहे. या दिवसाची

0: प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ऍक्शन हा या वर्षीचा एक महत्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
1: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनलीय. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
0: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये, त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतायत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवतायत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसतात. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण कमी होऊ शकतं.
1: हो, खरंय मॅडम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: नद्या किंवा पाण्याचे स्त्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो, निश्चितच. मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो,

0: किंवा झोप न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं, जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत परीक्षा देतायत तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंटच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरं आहे मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही आणि तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं

हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरंतर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिक

0: अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रात तो सहक्षेपित केला. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:41 होत आहेत. काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा कार्यक्रम.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आकरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
1: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
2: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
0: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
1: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
2: मग तरी ते का घर सोडून गेले?
1: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
1: बर बर, ये ना आत ये.
2: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या, हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
2: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
0: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघंही डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेश तर चुकलं हं, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
0: अगं शिवानी,
1: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
5: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
0: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
0: हे बघा जेवला नाही तर ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
5: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
2: आई आम्हाला खूप भूक लागलीय.
1: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर.

0: हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
1: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
0: तुम्ही चौघं बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
2: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
1: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
0: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
4: शार्दूलला माहित होत एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
0: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
1: अगं थँक्यू काय. शैलेश, शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
5: हो दादा, नक्की.
2: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
0: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत. प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा इथे. 96-898-11-240, 9689-11-240.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
6: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
7: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
8: आताच आपण प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. यानंतर ऐकूयात दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
9: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
10: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ अँड सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ अँड सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
11: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
12: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
11: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
12: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
11: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
10: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पुना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
13: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केल्या जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं सर रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनवू शकतो.
10: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
13: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
10: बर,
13: तर पुरुषांकरता आपण कढी बनवतो.
10: बर,
13: सरदारजी कडं असतं.
10: हो,
13: आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या

0: बाजूनी गोलाकार केलेलं असतं
1: किंवा
0: ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार फार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
1: जाते,
0: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं, त्यामुळे काही काही लोक तर 100, 150, 200 ग्रॅमची पण कडी बनवतात. तर ही सोन्याची कडी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे पण आता तो सोन्यात घडवण्याचा रिवाज सुरू झालाय, तर याला पण मजुरी साधारणपणे 7-8% असते आणि हे हाय पॉलिश असतं कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
1: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगिळ आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
4: आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 7:51 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमासुरुवातीला ऐकूया शांता शेळके यांची रचना गायली उषा मंगेशकर यांनी.

0: आताच आपण आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना ऐकत संगीतबद्ध केली ती हेमंत भोसले यांनी. आणि याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग.

मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

एफएम वाहिनी 3.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता थोड्याच वेळात समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: अरे राम,
1: ये
0: आणि हे काय तुझ्या हातात चक्क छत्री?
1: पावसाचं काही सांगता येत नाही रे मोहन, म्हणून आपली तयारी असलेली बरी, नाही का?
2: रामभाऊजी या, तुमच्यासारख्या भाबड्या भक्तांसाठी पाऊस पडणारच, बघा तुम्ही नक्की
1: काय सांगता.
3: भाबड्या भक्तांसाठी काय मीरा, नावाचा राम असला तरी तो भाबडा नाहीये.
1: मीरा बहिणी, हल्लीच्या जमान्यात भाबडं राहून कसं चालेल, कणखर राहावं लागतं.
3: मीरा, त्याच्या हातातली छत्री पाहून तू त्याला भाबडा म्हणालीस ना?
2: तेच सांगतेय, पावसाची ती गोष्ट सांगितली जाते ना आपल्याकडं लहानपणापासनं.
1: वहिनी, इतक्या गोष्टी ऐकल्या आहेत ना, कान गोष्टी, गप्पा गोष्टी, वायफळ गोष्टी, फुकाच्या गोष्टी, आता तुम्ही कोणती म्हणता यापैकी?
2: अहो सांगते, पावसाची वाट पाहणाऱ्या एका गावात एक जण उद्या डोंगराजवळ पाऊस पडतो असं म्हणाला होता, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. ती गोष्ट.
3: अच्छा, ती होय.
1: मला नाही आठवली बाबा, कोणती हो?
2: तुमच्या छत्रीवरून निघालाय विषय भाऊजी.
1: हो ना, म्हणूनच तर विचारतोय ना.
3: अरे, एका गावात पावसाची वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना परगावहून आलेला पाहुणा म्हणाला,
1: काय
3: माझ्यावर विश्वास ठेवणार असाल तर तुमच्या गावात उद्या डोंगराजवळ पाऊस पडतो.
2: तुम्ही सांगताय गोष्ट, सांगा.
3: उगीच ताणू नको सर, तू सांग.
1: मोहन, अरे वहिनीनं आठवलेली गोष्ट आहे, त्यांना सांगू दे ना.
3: बरं बाबा.
2: तर दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला सगळे गावकरी डोंगराजवळ पोहोचले.
1: बर.
2: पाहुणा आला, त्यानं पाहिलं आणि जाहीर केलं, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, मग मी पाऊस कसा पाडणार?
1: हा, हे सोपं आहे, मीही उद्या तसंच जाहीर करतो. विश्वास आहे की नाही हे लोकांच्या मनात शिरून कसं पाहणार हो?
3: राम, तुझ्यासारखा भाबडा माणूस नव्हता गावात.
2: होता.

0: होता छोटासा एक मुलगा.
1: म्हणजे
0: पाऊस पडला तर भिजायला नको म्हणून फक्त एका त्या छोट्या मुलानंच छत्री आणली होती.
1: बर.
0: कारण त्याचा विश्वास इतका दृढ होता, पाहुणा पाऊस पाडणारच असं त्याचं ठाम मत झालं.
1: वा वा वा, म्हणजे मी विश्वासू माणूस आहे.
2: होय, उद्या येणाऱ्या पाहुण्याला विश्वास देण्यासाठी तुझी छत्रीची कृती महत्वाची आहे.
0: होय, कारण उद्यापासून मृग नक्षत्र सुरू होत आहे ना.
1: मृग नक्षत्र हे पावसाचं, आणि शहरात पावसात ओला होऊन भिजलेल्या कपड्यात ड्युटीवर जाणं योग्य नाही म्हणून छत्री हवीच.
0: यालाच भाबडा विश्वास म्हणायचं भाऊजी.
2: मीरा, विश्वास महत्वाचा असतो. भाबडा हे विशेषण कशासाठी बरं?
1: नको मोहन, त्यांना तू आता प्रश्न विचारू नकोस.
0: का?
1: त्या लगेच सोलापूर हे पर्जन्य छायेच्या प्रदेशात आहे वगैरे वगैरे सुरू करतो.
0: सुरू करायचं काय भाऊजी, त्याच्यात आहेच ते पर्जन्य छायेच्या प्रदेशात. मी नाही म्हटल्यानं ते थोडंच पावसाळी प्रदेशात राहणार आहे.
2: होय ना, मान्सून कमी असेल असा अंदाज व्यक्त केला गेला ना, म्हणून त्याला काळजी आहे.
0: काळजी आम्हा सगळ्यांनाच आहे.
1: अल निनो पॉवरफुल असेल म्हणतायत.
0: हो, पण तो फक्त सुरुवातीच्या काळात. जुलै नंतर जोरदार पाऊस पडणार असंही म्हटलं जातंय.
2: हो ना, आपल्याकडे तर परतीचाच पाऊस असतो.
1: अल्निनोचा प्रभाव 2 महिन्यांनी कमी होऊन ऑगस्ट नंतर मुसळधार बरसणार असंही म्हणतायत काही तज्ज्ञ लोक.
0: पण त्यावर विश्वास ठेवून नाही चालणार बरं का भाऊजी. आपल्याला सगळ्याची तयारी ठेवावी लागणार.
2: काय तयारी ठेवायची मीरा? म्हणजे झाडं लावायची असंच ना.
1: कालच पर्यावरण दिन झाला. किती झाडं लावली?
0: किती झाडं लावली असं विचारण्यापेक्षा मागच्या वर्षी लावलेली किती झाडं जगली असं विचारायला हवं की नको?
2: अगदी बरोबर आहे मीरा तुझं. झाडं लावणाऱ्यांपेक्षा तोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे हल्ली.
0: तेच म्हणते.
1: कोणत्याही विकासात्मक कामासाठी आधी घाला घातला जातो तो झाडांवरच.
2: हो ना.
0: सोलापुरात हे प्रमाण फारच आहे. परवा एका भागातल्या शेकडो झाडांची कत्तल एकाच दिवशी केली यंत्र लावून.
1: बापरे,
2: कसला आलाय पर्यावरण दिन काय रे बाबा.
0: नाहीतर काय,
1: भाबडे असतात पर्यावरणवादी.
0: तुमच्यासारखेच की भाऊजी.
1: होय, पर्यावरणवाद्यांची संख्या कमी आहे, त्यांचा आवाज क्षीण आहे.
2: हो ना, इन्फ्रास्ट्रक्चरच्या रस्ते विकासाच्या नावाखाली आधी झाडच तोडतात.
0: आणि नुसती झाडच नाही, गावाजवळच्या कोरड्या नदी नाल्यात जाऊन लोक घर बांधून राहत आहेत. हो,
1: शहरात राहणं आता सोपं राहिलेलं नाहीये मीरा बहिणी.
0: हो खरंय. आता हेच बघा ना, हे अजीब शहर की जिंदगी, न सफर रहा न कयाम है.
2: वा वा मीरा, छानच.
1: काय छान, अर्थ कळला पाहिजे ना. कयाम म्हणजे काय सांग बरं.
2: मला ठाऊक आहे राम.
0: सांगा सांगा, त्यांना सांगा.
2: कयाम म्हणजे स्थैर्य, स्थिरता, निवाऱ्यांचं ठिकाण.
1: आत्ता आलं माझ्या लक्षात मीराबाईंनी. खरंय, हे अजीब शहर की जिंदगी, न सफर रहा न कयाम है. वा वा वा वा.
2: पुढची ओळ ऐक ना, सांग ना मीरा.
0: हे अजब शहर की जिंदगी, न सफर रहा न कयाम है. कही कारोबार सी दोपहर, कही बदमिजाज सी शाम है.
1: वा वा वा मीरा वहिनी, शहराचं नेमकं वर्णन आहे बर का. शहरातल्या जगण्यात स्थैर्य नाही, आर्थिक व्यवहारात दुपार टळते, आणि संध्याकाळ तर दुष्टासारखं वागते.
2: बशीर बद्र साहेबांची आहे ना.
0: हो, नुकतेच गेले ना ते.
1: हो ना.
0: पण त्यांना शहराचं वर्णन असं का बरं करावं वाटलं असेल?
1: कारण शहरात फक्त दिवस साजरे होतात.
2: पर्यावरण दिनासारखे.
1: हो ना,
2: सगळं त्या दिवसापुरतं मर्यादित असतं.
1: मग मग काय.
0: माग व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं एक व्यंगचित्र खूप गाजलं होतं.
1: कोणतं कोणतं?
0: एकाच खड्ड्यात 25 वेळेला वृक्षारोपण केलं गेलं असं सांगणार.
1: अच्छा. वहिनी, शहरी लोक आता एवढे उत्सवी झालेले आहेत ना, ते त्याचाही उत्सव करतील.
2: म्हणजे
1: म्हणजे काही नाही, एकाच खड्ड्यात 25 वेळेला वृक्षारोपणाचं रौप्य महोत्सवी वर्ष सगळ्यांनी यावं अशी जाहिरातही करतील.
0: करतील खरं बरं. कशाचा उत्सव करतील ते सांगता येत नाही.
1: हो ना.
0: आणि जोडीला जहा वादियों में नए फूल आए, तुम्हारी हमारी मुलाकात होगी, अशा बशीर साहेबांचा शेरही मारतील.
2: हो ना. म्हणजे तोच खड्डा, तोच पाहुणा, तेच कार्यकर्ते, तोच पर्यावरण दिन.
1: मग काय तर.
2: रोप फक्त नवं असतं बघ, दरवर्षी तिथंच भेटू असंच ना.
1: मग काय तर. कमाल आहे. पण मीराबाईंनी किती कोमल अर्थाचा शेर तुम्ही पर्यावरण दिनामध्ये अगदी ढेर केला.
2: आणि त्यात कसलाही फेरफार न करता.

0: करणार काय मग, परिस्थिती तशीच आहे ना, लोकांना आस्वाद घेण्यासाठीचं स्वास्थ्यच उरलं नाहीये.
1: हो मी पाहतो ना, शहरात संध्याकाळी कोणताही दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी देखील लोक रात्री 8-8:15 पासूनच चुळबुळ सुरू करतात घरी जायची.
2: का का कशासाठी?
1: अरे श्रोत्यातील निम्म्याहून अधिक माणसं 85 पुढची आणि त्यातल्या निम्म्याहून अधिकांना शुगर. मग काय, जेवण करून शुगरची गोळी घ्यायची त्यांची वेळ असते 8:30 त्यामुळे ते उठून जायला लागतात.
0: हो खरंच आहे, तब्येत सांभाळणं गरजेचं असतं त्यांना भाऊजी.
2: होतं असं बऱ्याचदा, मंचावर कलावंत जीव तोडून कला सादर करत असतात आणि तिकडे लोक पलायनाच्या तयारीत असतात.
1: मग काय तर,
0: चालायचंच, आस्वाद घेणं राहून जातं त्यामुळं, हेही खरं आहे. नाही
1: बरेच जण काय म्हणतात माहिती का, कार्यक्रमाला आलेले अच्छा आता ह्याच्यानंतर ते हे गाणं आहे म्हणणार आहे ना, ते आम्ही ऐकलंय गाणं खूप वेळेला आणि वाटलं तर आम्ही पुन्हा घरी जाऊन युट्यूब वरती ऐकू शकतो, आम्ही आता चलतो.
2: हो ना, सगळं आता आपल्या सोयीनं सुरू आहे.
1: मग काय तर,
0: आणि आता त्यात AI ची भर पडली आहे.
1: हो ना,
0: जोडीला ChatGPT आहेच, शिवाय व्हॉइस चॅट देखील आहे.
1: काय सांगा
2: मीरा, किती माहिती आहे ग तुला हे सगळं.
1: खरं या बहिणी, व्हॉइस चॅट मुळे तर आता संवादासाठी दुसऱ्या माणसाची गरज नाही.
0: भाऊजी, कोडकर मुलांना त्यांच्या माता मोबाईल गेम सुरू करून देतात ना, तसं कित्येक ज्येष्ठ नागरिकांना व्हॉइस चॅट ओपन करून दिलं जातं.
1: बर
0: बस आता बोलत.
2: कमाल आहे बाबा, घरातल्या माणसांना एकमेकांशी ज्येष्ठांशी बोलायला वेळच नाही आता.
1: हो आणि या व्हॉइस चॅटिंगला विषयाची मर्यादा नाही, कोणत्याही विषयावर बोलता येतं.
0: खरंय भाऊजी, पूर्वी बघा कानात इयरबड घालून बडबडत जाणारे तरुण तरुणी रस्त्यावर आपल्याला दिसायचे.
1: हो,
0: वाहन चालवताना दिसायचे.
2: मीरा अजूनही दिसतायत ते.
0: हो तसंच आता मोबाईल तोंडाशी घेऊन व्हॉइस चॅट करणारे वृद्ध दिसायला लागतील.
1: आता ही समृद्धी म्हणायची की अधोगती,
2: ते आपणच ठरवायचं.
1: मग काय,
2: 1,00,000 रुपयांचा मोबाईल घेऊन 1,00,000 मोलाच्या माणसांशी संवाद करण्याऐवजी त्यांना व्हॉइस चॅट मध्ये गुंतवणाऱ्या पिढीला काय म्हणणार.
1: काळाशी रिलेव्हंट राहायला हवं आता वृद्धांनीही.
0: म्हणजे भाऊजी काय म्हणायचंय तुम्हाला?
1: शहर आणि खेड्यातलं अंतरही आता कमी झालंय. शहरात जे काही मिळतं ते खेड्यातही सहज उपलब्ध आहे.
0: हो,
1: त्यामुळे सगळ्या ठिकाणच्या वृद्धांनी नव्या पिढीशी जुळवून घ्यायला हवं.
2: हो ना, जुने लोक अजूनही आमच्या काळी असं नव्हतं असं सांगण्यातच धन्यता मानतात.
0: आमच्या पुस्तकांवर चर्चा करणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर सगळे साने गुरुजींच्या काळातच रमलेले आहेत अजून.
1: साने गुरुजी मोठेच होते.
2: हो ना,
1: पण काळ आणि साहित्य खूप पुढे गेले.
0: हो,
1: जुन्याचं दळण दळत आता बसू नये असं मला वाटतं.
2: अगदी खरंय राम, त्यासाठी शहाणपण म्हणजे समजदारी यायला हवी. लोक अजून दुनियादारीमध्येच रमले आहेत.
0: अच्छा, म्हणजे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई, ही अंगाई म्हणायची नाही तर
1: ती ऐकत असतात. आम्ही लहानाचे मोठे झालोत ना.
2: हो ना, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची ती जादू आहे.
1: हो,
0: सुमनताई म्हणजे प्रतिलताच नाही का?
2: मीरा, माझा त्याला विरोध आहे. प्रतिलता काय
1: म्हणजे लता मंगेशकर सारखाच त्यांचाही आवाज मधुर होता असं म्हणायचं त्यांना.
2: असं नसतं राम, प्रत्येक गायक गायिकेचा आवाज स्वतंत्र असतो.
0: मग सुमनताई म्हणजे स्वरांचा ताजमहल असं म्हणूया हवं तर.
1: पुन्हा तेच वहिनी, एखाद्याचं मोठेपण तुलनेनं दाखवण्याची गरजच काय म्हणतो मी.
2: हो ना,
1: आपल्याला ते आतून समजतं ना, मग झालं तर.
2: हे बरोबर आहे, मोठेपणा हाही स्वतंत्रच असतो. तो कुणाच्या तुलनेत नसतो बरं का.
0: तरीही आपलं म्हणणं समजावं म्हणून तुलना करावी लागतेच ना. हिमालयासारखी उंची, सह्याद्रीसारखी अभेद्यता, गंगा जलाची निर्मलता वगैरे तपशील दिला की लगेच कळतं समोरच्याला. बरोबर आहे की नाही भाऊजी?
1: आता तर AI मुळे सगळं एका क्षणात आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत आहे.
2: राम, ते ठीक आहे. मीरा, तुझा तुलनेचा मुद्दाही ठीक आहे, पण जोवर AI ला फुलात सुगंध घालायला जमणार नाही तोवर अस्सल त्याला मरण नाही. सुमन कल्याणपूर हे अशा अस्सलतेचं दुसरं नाव आहे. काय खरंय की नाही?
0: वा, सुमन आणि फुलाच्या सुगंधातील अस्सलता हा श्लेष चांगला जमलाय बर का तुम्हाला.
1: मोहन आणि मीराबाईने तुम्हाला खरं सांगू का?
0: हो
2: सांग सांग राम, खरंच सांग.
0: आणि ते इतकं बिनतोड असलं पाहिजे की त्यावर पुन्हा चर्चेची वेळच येऊ नये.
1: आता बशीर बद्र साहेब आणि सुमन कल्याणपूर या दोघांसाठी सांगतो.
0: बर.
1: उजाले अपने यादों के हमारे साथ रहने दो.
0: वा,

मंथन ही कौटुंबिक श्रुतिका आताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज रात्री 8:15. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8:30 होत आहेत. आता थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25%

टक्क्यांवर कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहा.

नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला, त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ

0: कडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 8:41 होत आहेत. काही मराठी गाणी आता आपण ऐकणार आहोत. श्रोते, आज शांता शेळके यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांच्याच काही रचना आता आपण ऐकणार आहोत. 12 ऑक्टोबर 1922 सालचा त्यांचा जन्म. त्या अत्यंत प्रतिभावान, बहुश्रुत आणि चतुरस्त्र कवित्री, लेखिका, गीतकार आणि पत्रकार होत्या. साहित्याच्या सर्वच प्रांतात त्यांनी लिलया मुसाफिरी केली आहे. श्रोतो, त्यांच्याविषयी आणखी जाणून घेणार आहोतच, पण कार्यक्रमाची सुरुवात करूयात शोभा गुरटू यांनी केलेल्या गीतानं. संगीतकार दशरथ पुजारी.

श्रोत्यांनो, शांता शेळके यांनी 100 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. कादंबरी, कथा, कविता, ललित लेखन, बालसाहित्य आणि अनुवाद अशा सर्व प्रकारांना त्यांनी स्पर्श केला आहे. धूळपाटी हे आत्मचरित्र, ओढ, धर्म, स्वप्नतरंग या कादंबऱ्या, तर गुलमोहर, कावेरी, बाजरी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आता आपण ऐकणार आहोत सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेले शांता शेळके यांचं बालगीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते शांता शेळके यांनी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेज, मुंबईतील रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं. तसंच आचार्य आत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात 5 वर्ष उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केलं. शांता शेळके यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी उत्कृष्ट गाणी लिहिली. ऐकूया मराठा दिदुका मिळवावा या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. संगीतकार आनंद घन अर्थात लता मंगेशकर.
1: तुझं नाव तुझं गाव तुझं नाव तुझं गाव तुझं नाव.

श्रद्धेह शांता शेळके यांनी संतांचे अभंग ओव्या तसंच पारंपरिक स्त्रीगीत लोकगीतं इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून आपल्याला प्रत्ययास येतात. गीतांच्या लावण्या कोळीगीतं असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. 1996 मध्ये आळंद इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्ड आणि राज्य नाटक परीक्षण मंडळाच्या त्या सदस्य होत्या. अशा या चतुरस्र लेखिका कवयित्रीला आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र आदरांजली.

आताच आपण अरुण दाते यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं तर यशवंत देव यांनी. श्रोते कवित्री गीतकार शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांच्याच काही रचना आपण ऐकल्या मराठी गाणी या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला FM वाहिनी 103.94 MHz.

0: वर्सवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सकाळचे 9 वाजतायत.
1: श्रीमन्महांगणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: श्रोते आता प्रसारित करत आहोत सैनिक शाळा कुरुतवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
6: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंगा ऍडव्हर्टायझिंग सांगली.
7: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
8: बाबा? झोपू दे ना.
7: काय करायचं याला?
8: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
7: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
6: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
7: मग काय करू?
6: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
7: काय सांगताय?
6: अहो हो,
5: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी, शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74-47-22-65-03 आणि 90-22-19-19-13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
6: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
9: नमस्कार
6: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगा?
9: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
6: अगदी.
9: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
6: हो.
9: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
6: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
9: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
6: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
9: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
6: अगदी अगदी बरोबर आहे.
9: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
6: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
9: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांची

0: इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो, म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
1: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
1: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: श्रोते, आताच आपण सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. यानंतर ऐकूयात BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: श्रोते हो नमस्कार. BRDS यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत BRDSचे सोलापूर शाखेचे प्रमुख श्री धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
7: नमस्कार.
6: या डिझाईनच्या क्षेत्रामध्ये नेहमीच मागणी असते का?
7: डिझाईन कोणतीही परफेक्ट नसते. आपण दररोज मोबाईल उघडतो आणि बरेचशी अपडेट्स दिसतात. हे अपडेट्स नेमके काय असतात, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो ते दररोजच्या दररोज सुधारावं लागतं. कोणतीही कंपनी असेल, फक्त मोबाईलच नाही, कार असेल, कोणतंही प्रोडक्ट आहे, कोणताही प्रोडक्ट, त्याच्यामध्ये दरवेळेला नवीन नवीन सुधारणा कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये ह्युमन्सला कसं ते सोपं होत जाईल हे सुधारणा करायला लागतात. आणि म्हणून डिझायनर जो आहे, अनंत काम त्याला मिळत राहतंय आणि त्याला नवीन नवीन काहीतरी विचार करावाच लागतो.
6: डिझाईन क्षेत्रामध्ये मागणी किती असते आणि पुरवठा कसा असतो?
7: अतिशय चांगला प्रश्न आहे. डिझायनरला ते सर्वात मोठा फायदा आहे की डिमांड जी आहे भारतामध्ये, आता भारतातच बोलतोय मी, तिथे 62,000 डिझायनर्सची गरज आहे आणि आपण तयार करतो फक्त 15,000. त्या तुलनेत इंजिनियर जे आहेत ते 15 लाख तयार होतात. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे डिझायनरच्या अत्यंत फेवरमध्ये आहे. याच्यामध्ये एक नवीन विशेष मजेदार गोष्ट सांगतो की माझ्या घरामध्ये 11 डिझायनर्स आणि 2 आर्किटेक्ट्स आहेत. माझ्या दोन्ही मुली बॅचलर्स पण केले डिझाईनमध्ये आणि त्यांनी चक्क IIT मधून डिझाईन मास्टर्स पण केलेले आहेत. माझी मोठी मुलगी आता अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला असते DE Shaw कंपनीमध्ये इंटरॅक्शन डिझायनर म्हणून, आणि छोटी मुलगी IIT गुवाहाटीमध्ये, तिला JP Morgan Chase या जगातल्या सर्वात मोठ्या बँकेमध्ये समर इंटर्नशिप मिळाली आहे. आमचा अनुभव ही आता तुमची खात्री झाली. तसेच इतर जे डिझायनर्स आहेत आमच्या घरामध्ये 11 डिझायनर्स, ते सगळेचे सगळे अत्यंत चांगले दर्जाचे कामं करतायत आणि मनाच्या आवडीनुसार काम करतायत. एका छोट्या मुलाला विचारलं गेलं की तू मोठा होऊन काय होशील, तर त्याने एक सोपा आणि चांगला उत्तर दिला, मी खुश होणार आहे. तर खुशी कशात मिळते हे पहिले समजून घ्यायला पाहिजे, मगच त्या खुशीच्या दिशेने करिअर बनवायला पाहिजे. जग काय करतंय ह्याच्याकडे बघितलं तर आपण मेंढपाळ्याच्या रेसमध्ये शर्यतीत लागूनच जाऊ. आपण स्वतःचं स्वतंत्र आणि नवीनपूर्ण विचार करायला पाहिजे, जिथे आपल्याला पुढे मजा येईल, आनंद येईल. बरेचसे मुलं जे 17 वर्षांमध्ये करिअर निवडतात ते जवळपास 60 ते 70 वर्ष तेच करायला लागतं त्यांना. तर ते आवडते क्षेत्रात केलं तर कधी देखील त्यांना बोर होणार नाही, एवढं मात्र नक्की आहे.
6: आपल्या सोलापूरच्या डिझाईन गाथेबद्दल काय सांगाल?
7: आपल्या सोलापूरमध्ये डिझाईनमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत ते अत्यंत मोठ्या स्तरावरती काम करतायत. चेतन शेटजाळेंचं नाव पहिले घेईल, कारण ते आर्किटेक्चर केल्यानंतर व्हेकल डिझाईनकडे वळले आणि त्यांनी हार्ले डेव्हिडसनचे बाईक्स डिझाईन केलेले आहेत. UI UX डिझाईन म्हणा, ग्राफिक्स डिझाईन म्हणा, फर्निचर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन. आणखी एक चांगलं असं आहे की डिझायनर्स स्वतःचा व्यवसाय पण करू शकतात. फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी हे डिझायनर्सला सहजरित्या जमते. डिझायनर्स आर जॉब गिव्हर्स नॉट जॉब सीकर्स, म्हणजे ते नोकऱ्या देऊ शकतात आणि म्हणून त्यांना नोकरी मिळाली किंवा नाही मिळाली याचा फरक पडत नाही, कारण ते स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावरती आपल्या कौशल्याप्रमाणे स्किलप्रमाणे नेहमीच आपलं जीवन सार्थक करू शकतात. विशेष एक सांगायचं की एआय आल्यामुळे आता डिझायनर्सला एआय माणसांबरोबर ह्युमन्स बरोबर कसं संभाषण करेल, एआय ह्युमन इंटरॅक्शन हे एक नवीन चॅलेंज आलेलं आहे की आपल्याला एआय कसं मदत करू शकतं

0: ह्याच्यासाठी आता नवीन टाईपचे डिझायनर्स लागणार आहेत आणि ते एक उभरतं क्षेत्र आहे.
1: या डिझाईन क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र ट्रेंडिंग आहेत जास्त?
0: डिझाईन मध्ये 20 जास्त करिअर पाथ आहेत, पण जे सर्वात आवडते क्षेत्र आहेत ते प्रोडक्ट डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, गेमिंग डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन, UI UX पण म्हणतात त्याला, फॅशन डिझाईन, लाईफस्टाईल अॅक्सेसरीज डिझाईन, फर्निचर आणि इंटिरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन. होय, ज्वेलरीमध्ये देखील डिझाईन असते. इथं एक मजा सांगतो, सोलापूरच्या 7 रस्त्याला 10 ज्वेलरीचे शॉप्स आहेत. ते लोक सोनं विकत नाहीत, ते नक्की ते डिझाईन विकतात. तुम्हाला जर डिझाईन नाही आवडलं तर तुम्ही सोनं देखील घेत नाही. इथे तुम्हाला डिझाईनचं महत्व चक्क कळायला लागलंय. जाता जाता शेवटी तुम्हाला एकच सांगतो की जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, आपली मार्ग स्वतः बनवायची आहे, तर तुम्ही आमच्या BRDS 7 रस्त्याच्या शाखेला या आणि आम्ही तुम्हाला डिझाईन ह्या AI फ्रेंडली करिअर बद्दल सगळी माहिती सविस्तर देऊ. तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही निश्चित करणारच. आम्ही 9वी 10वी 11वी 12वी मध्ये NID NIFT नाटा आणि IIT UCEE पेपर ह्याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-75-98 635-735-75-98 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल, मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: तर धर्मेश टांगजी, आज आपण BRDSच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते, आताच आपण BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. काही दिनविशेष जाणून घेऊयात. श्रोते, आज लेखक शिरीष काणेकर यांचा जन्मदिन आहे. शिरीष काणेकर हे प्रामुख्यानं हिंदी सिनेसंगीत आणि क्रिकेट या विषयावर अभ्यासपूर्ण आणि खुसखुशीत विनोदी शैलीत लेखन करणारे लेखक म्हणून लोकप्रिय आहेत. ते सादर करत असलेले माझी फिल्मबाजी, फटाकेबाजी आणि कणेकरी हे स्टँडअप टॉक शो अफाट गाजले आहेत. त्यांना उच्चांकी लोकप्रियता लाभली आहे. यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूरपारंब्या, सिनेमागिरी, लगाव, बत्ती, कणेकरी, चिमटे आणि गालगुच्चे, आसपास, मेतकूट, चित्ररूप, कल्चर व्हल्चर असं त्यांचं विविध वृत्तपत्रांमधलं स्तंभलेखन गाजलं आहे. गाय चला जा, यादों की बारात, 41 गेल, गोलीमार भेजे में, गोतावडा, कुरापत, मखलाशी, फटकेबाजी, पुन्हा यादों की बारात, टिवल्या बवल्या, जंची, चापटपोळी, चापलुसकी, डॉलरच्या देशा, एकला बोलोरे, रहस्यवली, सूर पारंब्या, इरसालकी, क्रिकेट वेद, नट बोलट बोलपट, सिनेमा.com अशी त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोते, आज प्रसिद्ध मराठी विश्वकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्मदिन आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. गणेश रंगो भिडे हे मराठी साहित्य विश्वातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. अभिनव मराठी ज्ञानकोश नावाचा ज्ञानकोश त्यांनी रचला, जो मराठी भाषेतील ज्ञानकोश निर्मितीच्या क्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा ठरला. प्रभात फिल्म कंपनीत नोकरी करत असताना विणकाम आणि पाकशास्त्र या विषयांवरील पुस्तकं तसंच हाऊस होल्ड एन्सायक्लोपीडिया पाहून मराठीत अशा प्रकारची पुस्तकं असणं आवश्यक आहे अशा विचारानं भिडे यांनी 2 दिवसात 35 विषयांची यादी तयार केली. पुण्याच्या केसरी आणि त्रिकाल वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. व्यावहारिक ज्ञानकोश खंड 1 ते 5, बालकोश खंड 1, अभिनव ज्ञानकोश खंड 1 ते 5, फोटो कसे घ्यावेत, सावरकर सूत्रे, कोल्हापूर दर्शन, कला महर्षी बाबूराव पेंटर इत्यादी लेखन त्यांनी केलं आहे. त्यांच्या जीवनावर त्यांची कन्या प्रतिभा रानडे यांनी ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे हे पुस्तक लिहिलं आहे. आज त्यांच्या जन्मदिन

0: इन्हें करना विनम्र अभिवादन। आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचे 9:15 वाजत आहेत।
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली। संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल।
3: संपर्क 72 76 73 53 52।
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
6: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
1: खमंग रुचकर।
7: श्रोते हो नमस्कार। खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
8: आणि मी अश्विनी
7: आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। अश्विनी, कधी कधी मग नेहमीच ते वरण किंवा कढी म्हण भातासोबत आपण खातोच
8: हो,
7: पण आज मस्तपैकी टोमॅटोचं सार मी सांगणार
8: आहे।
7: म्हणजे थोडासा पाऊस पण पडतोय आता आणि गरम गरम भाताबरोबर छान लागेल
8: मस्त।
7: तर त्यासाठी साहित्य बघ, 4 टोमॅटो, थोडासा आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कडीपत्ता आपल्या अंदाजे, मोहरी, जिरं, हिंग, हळद, हे सगळं फोडणीसाठी।
8: बरोबर।
7: थोडंसं तिखट लागेल, बारीक चिरलेला गूळ, कोथिंबीर, मीठ आणि तेल अंदाजे घ्यायचे आपल्याला।
8: म्हणजे आता हे टोमॅटोचं सार करण्यासाठी साहित्य तर आपल्या सगळं
7: घरातलंच आहे, अगदी घरातलं
8: आणि सोपं असं सामान आहे सगळं एकंदरीत। हे बघ, आपल्याला 4 टोमॅटो, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्त्याची पानं, जिरे, मोहरी, हिंग, हळद, हे सगळं फोडणीचं साहित्य, त्यानंतर 1 टेबलस्पून लाल तिखट लागणार आहे, म्हणजे जरा बऱ्यापैकी तिखट आपण वापरायचं आहे, त्यानंतर जेवढं तिखट आहे तेवढाच गूळ पण आपण बारीक चिरलेला घेणार आहोत, कोथिंबीर, मीठ आणि 2 टेबलस्पून तूप किंवा तेल आपल्याला लागणार आहे। बरोबर ना मृणाल?
7: हो। आता कृती बघ, हे कसं करायचंय सांग। सुरुवातीला टोमॅटो स्वच्छ धुवून त्याला सुरीनं थोड्या थोड्या अंतरावर चिरा पाडून कुकरमध्ये 1-2-3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं।
8: बरं।
7: टोमॅटो थंड झाल्यावर साल काढून मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यायचं।
8: अरे वा। बरं।
7: मग गॅसवर पातेल्यामध्ये 2 चमचे तूप किंवा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि ठेसलेल्या लसूण पाकळ्या, हे सगळं घालून खमंग फोडणी करून घ्यायची।
8: म्हणजे आता इथं लक्षात ठेवायचंय बरं का, की टोमॅटो बरोबर कोथिंबीर वाटून घ्यायची आणि मिरच्या मात्र फोडणीत
7: टाकायचे
8: आणि लसूण सुद्धा फोडणीतच जाणार आहे।
7: हो।
8: बरं।
7: मग त्यानंतर त्याच फोडणीवर हळद आणि लाल तिखट घालून 1/2 मिनिट परतून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर तयार केलेली टोमॅटोची प्युरी त्यात घालून मिक्स करून घ्यायचं चांगलं।
8: बरं। बरं।
7: आणि याला एक उकळी आली की त्यात गूळ, चवीनुसार मीठ आणि सार किती घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार पाणी घालायचं आणि मंद असेवर छान उकळी काढायची।
8: बरोबर।
7: आणि वरून पुन्हा एकदा गॅस बंद करून
8: कोथिंबीर घालायची। मला असं हे जे सार आहे ना मृणाल, ते पातळ जास्त छान आवडतं, कडक कडक आणि पातळ।
7: बरोबर।
8: म्हणजे फार घट्ट सर सार अगदी तोंडात येण्यापेक्षा छान लागतं पातळ सार, तर आणि पचनासाठी सुद्धा उपयोगाचं आहे, रक्तवाढीसाठी चांगलं आहे
7: आणि वेगळं थोडंसं आमटीपेक्षा।
8: हो। आणि आपण भातावर न खाता जेवणामध्ये
7: सुद्धा खाऊ शकतो,
8: सोबत एक एक त्याचं एक भुरका पण आपण करू शकतो छानपैकी। बरोबर ना?
7: नक्कीच, तुला आवडेल तसं ते खाऊ शकते
8: ना। आणि खूप 3-4 भाज्यांबरोबर सुद्धा एक सप्लिमेंटरी म्हणून सुद्धा आपण टोमॅटो सार जे आहे ते सर्व्ह करू शकतो।
7: नक्कीच नक्कीच।
8: तर छानसं सार आपल्याला मृणालनी सांगितलेलंच आहे. मृणाल, आता टोमॅटो सार करताना छानशी टीप पण एक काय आम्हाला सांग बर का, जे की ज्याच्यामुळे तुझ्याकडचं सार खूप युनिक होतं
7: अजून पौष्टिक. जेव्हा मिक्सरमध्ये उकडलेले टोमॅटो बारीक करून घेतो तेव्हा आपण त्यात थोडंसं एक साधारण अर्धी वाटी चार

0: टोमॅटोसाठी अर्धी वाटी ओलं खोबरं आपण त्यात घालू शकतो.
1: मस्त
0: हे आवडत असेल तर आणखीन स्वाद वाढणार टोमॅटो सारचा.
1: बरोबर. आणि मृणाल, याच टिपेसह आजच्या भागातून आपण रजा घेऊयात आपल्या मैत्रिणींची,
0: पण पुन्हा आपण भेटणार आहोतच एका नवीन पदार्थासह आपल्या खमंग रुचकर या कार्यक्रमात. तोपर्यंत मी मृणाल
1: आणि मी अश्विनी
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: श्रोते हो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
4: आता ऐकूयात कार्यक्रम सोलापूरची नाट्यगाथा.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. 11व्या 13व्या शतकातील नाट्यरंगाचा थोडक्यात आढावा आपण घेतला. त्यामध्ये सोलापूरच्या प्रगल्भ आणि भव्य उदात्त नाट्य इतिहासाचं दर्शन घडतं. 19व्या शतकावरती दृष्टिक्षेप टाकल्यावर आणखी महत्वाचे दुवे आपल्या हातामध्ये येतात. 1895 ते 1900 या 5 वर्षांमध्ये सोलापुरामध्ये राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध अशा प्रकारच्या 35 नाटकांचे प्रयोग केलेले होते. इंग्लंडमधल्या ग्लोब थिएटरमध्ये एकाच नाटकाचे प्रयोग अनेक महिने चालत असल्याच्या वार्ता आपल्याला ठाऊक असतात. किंवा अगाथा ख्रिस्तीचं माऊस ट्रॅप हे नाटक सतत 36 वर्ष सुरू असून ते सादर करणाऱ्या नटांच्या 3 पिढ्या उलटल्याचं देखील आपण जाणून आहोत. इंग्लंडमधल्या नाट्यरसिकांच्या या गुणाचं कौतुक केलं जातं. पण सोलापुरात देखील अशाच पद्धतीनं बालगंधर्वांच्या संगीत शारदा या नाटकाचे प्रयोग 6 महिने सतत नूतन संगीत सभागृहामध्ये सुरू होते. मुद्दा आहे तो इथल्या रसिकत्वाचा. रसिकांशिवाय कोणतीही कला अपूर्णच. त्यामुळं सोलापुरामध्ये रंगभूमीचा विकास झाला तो प्रामुख्यानं इथल्या प्रेक्षकांमुळं हे देखील आपल्याला आग्रहाने नोंदवावं लागेल. नाटकाला मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग लाभतोय असं म्हटल्यानंतर विविध नाटक मंडळ्या सोलापुरामध्ये आपला मुक्काम वाढवू लागल्या. महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांचं पुनरागमन. एकच नाटक पुन्हा पाहण्यासाठी गर्दी करणारा वर्ग हा नाटक मंडळींमध्ये चर्चेचा विषय होता. त्यामुळं नाटकासाठी छान पार्श्वभूमी सोलापुरामध्ये तयार झाली. सोलापूरच्या नाट्यरसिकतेचे अनेक मुद्दे आणि उदाहरणं आपण यथायोग्य रीतीनं

श्रोते हो, सोलापूर आणि परिसरातील ग्रामीण रंगभूमीचा विचार करताना बालरंगभूमी, हौशी आणि प्रायोगिक रंगभूमी, नृत्य, एकपात्री नाट्यप्रयोग, हॉटेल ड्रामा, रेडिओ ड्रामा किंवा श्रुतिका, पथनाट्य, दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी केलेले प्रयोग, रंगभूमी विषयक प्रशिक्षण, रंगभूमीच्या विकासासाठी केलेले प्रयत्न, संगीत रंगभूमी, कामगार रंगभूमी, लोकनाट्ये, जलसे अशा सर्व कला प्रकारांचा परामर्श घेणं आवश्यक आहे. सोलापुरात 100 वर्षांहून अधिक काळ नाटकाचे खेळ होत आहेत. रसिक ते पाहण्यासाठी गर्दी करत आहेत असं चित्र आहे. कर्नाटक तेलंगणाच्या सीमेवरचा हा जिल्हा बहुभाषिक आहे. या सगळ्याचं मनोरम प्रतिबिंब सोलापूर आणि परिसरातल्या रंगभूमीमध्ये पडलेलं आहे. नाटके तीच पण त्यांची भाषा वेगळी असं चित्र आरंभीच्या काळामध्ये होतं. कन्नड मधून मराठी आणि मराठी संगीत नाटकांमधून कन्नड अथवा तेलुगूतील प्रयोग असं आदानप्रदान इथं झालेलं आहे. महाराष्ट्राच्या नाट्यतिहासामध्ये सोलापूरचं योगदान या अर्थानं देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे, यामध्ये शंका नाही. सोलापुरामध्ये नाट्यकला रुजण्याचे आणि त्याचे विविधांगी प्रयोग होण्याच्या अनेक कारणांमध्ये इथली बहुभाषिक संस्कृती महत्वपूर्ण ठरते. सोलापुरामध्ये मराठीबरोबरच कन्नड, तेलुगू, उर्दू भाषिक नागरिक मोठ्या संख्येनं राहतात. विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर नाटक कन्नड नाटकांवरून प्रेरणा घेऊन लिहिल्याचं सांगितलं जातं हे आपण पाहिलं. त्यासाठी यक्षगान किंवा बैलाटा वा दोड्डाटा याचा देखील अभ्यास त्यांनी केलेला होता. मराठी आणि अन्य भाषांमध्ये असलेलं सख्यत्व किंवा भगिनीचं नातं प्राचीन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या कन्नड आणि तेलुगू शब्दांच्या संख्येवरून त्याचं प्रत्यंतर येऊ शकतं. सोलापूरच्या रंगभूमीला कन्नड, तेलुगूसह उर्दू आणि हिंदीचे देखील आयाम लाभलेले आहेत, ते अनन्यसाधारण असं म्हणता येईल. सोलापूरची म्हणून एक भाषा आहे. पुण्यातला अभिजन वर्ग बोलतो ती प्रमाण भाषा मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र भाषेला असं कोणतं प्रमाण लावता येणं कठीण आहे. विशेषतः नाटकाच्या बाबतीमध्ये भाषेचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा ती नाटकातल्या पात्रांची, तिथल्या परिस्थितीशी, कथावस्तू आणि घटना प्रसंगाशी निगडीत असते. सोलापूरची मराठी विशिष्ट प्रकारची आहे. तिच्यात कानडी हेल आणि तेलुगू उकार सामावलेले आहेत. त्यामुळे सोलापूरच्या मातीतली नाटकं पाहताना या सगळ्या गोष्टी ध्यानात येतात. भाषा आणि माणूस म्हणून एकमेकांमध्ये सामावून जाण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा लाभ नाट्य चळवळ फोफावण्यासाठी सोलापुरामध्ये निश्चितपणे झालेला आहे. सोलापुरामध्ये कन्नड नाटकांचा प्रेक्षक वर्ग देखील मोठा आहे. कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरचं गाव असल्यामुळे कन्नड, तेलुगू भाषिक मोठ्या संख्येनं इथं राहतात. त्याचप्रमाणे निजामाचं हैदराबाद संस्थान आणि विजापूरची आदिलशाही जवळ असल्यामुळे हिंदी, उर्दू भाषिक माकूल आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम इथल्या नाट्यकलेवर, लोकांच्या भाषेवर आणि एकूणच जगण्यावर झाला. श्री सिद्धेश्वर सोलापूरचं ग्रामदैवत, लिंगायत बहुल सोलापुरामध्ये कन्नडचं वर्चस्व त्यामुळे आहे. सोबतीला कर्नाटक आणि त्या राज्यातील नातेवाईक, स्नेही, हितचिंतकांमध्ये झालेले रोटीबेटी व्यवहार, 150 वर्षांपूर्वी तेलंगणातल्या जमीनदारांच्या वेठभिगारीला कंटाळून कष्टकरी विणकर वर्ग मोठ्या संख्येनं सोलापुरात आला. इथलं उष्ण आणि कोरडं हवामान सुत आणि वस्त्रोद्योगाला पूरक असल्यामुळे त्यांनी तो व्यवसाय जोपासला, जोडीला नाट्यकलाही जोपासली. संगीत रंगभूमी आणि बालगंधर्वांबद्दल सोलापूरकरांच्या मनामध्ये अगाध प्रेम आहे. त्यांच्या गाण्यानं वेडावलेले रसिक मग स्वतःच संगीत नाटकं सादर करायला लागले, पण ते तेलुगूमधून. एकच प्याला हे नाटक सुरा वंशहारा या नावानं 1934 साली विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केलं. सीता स्वयंवर, राजा हरिश्चंद्र ही नाटकं देखील तेलुगू भाषेतून सोलापुरात सादर झाली. दोड्डाटा किंवा बैलाटा हे कन्नड रसिकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. दोड्डाटा म्हणजे मोठा खेळ. रात्री 9 वाजता सुरू झालेलं हे नाटक दिवस उगवताना संपत असे. उगवत्या सूर्यकिरणाला सगळे कलावंत अंगावरचा पोशाख आणि मेकअपसह गावातल्या मंदिरात जाऊन तिथं दर्शन घेत आणि मग प्रयोग संपत असे. 2 बैलगाड्यांची 4 चाकं जमिनीमध्ये 1/4 गाडून त्यावर फळ्या टाकून

0: रंगमंच उभा करण्यात येईल. लाकडी दांड्याची फ्रेम त्यावर बसवलेली असे. दांड्यावर आडव्या फळ्या टाकून त्या दोरखंडानं घट्ट बांधून टाकत पाठीमागच्या बाजूला पन्हाळे पत्रे लावले जात. बाजारच्या दिवशी ही नाटकं सादर केली जात. त्याची जाहिरात आठवडाभर तोंडी केली जाते. दोड्डाटा प्रामुख्यानं पौराणिक कथानकावर आधारित असत. हिरण्यकश्यपूची कथा, रामायण, महाभारत, कृष्णलीलांवरील नाटकामध्ये हातमागावर काम करणारे विणकर ह्या भूमिका करत असत. कर्नाटकामध्ये व्यवसायानिमित्त या विणकरांचा प्रवास होत असे. त्यावेळी तिकडं पाहिलेली नाटकं ते इकडच्या भागामध्ये येऊन सादर करत त्याला रसिकांची दादही मिळे. गंडनमान म्हणजे नवऱ्याचं घर, भक्त चिल्लाळ, बडतन भूतन म्हणजे गरिबी, जमीनदार, तंगीमनी बहिणीचं घर, चिन्नद घोंबी म्हणजे सुंदर बाहुली, कलित कळला म्हणजे सुशिक्षित चोर, अण्णातंगी म्हणजे भाऊ बहीण, अशी अनेक नाटकं सोलापूरसह भंडारकवठे, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांमधून सादर झालेली आहेत. अलीकडच्या काळामध्ये भंडारकवठ्याच्या जीवन विकास प्रकाशालेचे मुख्याध्यापक बी ए जमादार शाळेतील विद्यार्थ्यांकडून कन्नड नाटकं करून घेत असत. म्हणजे मुलं मराठी आणि नाटके कन्नड असा आगळा प्रयोग तिथं सुरू असतो. फक्त रंगमंचावर केलेला अभिनय म्हणजे नाटक नसतं. अर्थात मंचीय सादरीकरणाच्या सगळ्याच कलांबाबत हे ध्यानात घेणं गरजेचं आहे. एखादी एकांकिका किंवा 2-2.5 तासांचा नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या पुढे सादर होतो तेव्हा त्यामागं अनेकांचे हात असतात. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत हे तर नाटकाचे घटकच. लेखकानं लिहिलेलं नाटक दिग्दर्शकाच्या सल्ल्यानं रंगमंचावरती अभिनीत करणं इतकीच अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची जबाबदारी नसते. उत्तम अभिनय हा भरदार आवाज, शरीरयष्टी आणि हावभावापुरता मर्यादित नसतो. संपूर्ण नाट्य प्रक्रिया समजून घेऊन ती प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं ही नटांची खरी कसोटी आहे. नाट्यप्रयोग सुरू असताना रसिक सतत भावभावनांच्या हिंदोळ्यावरती झुलत राहिला पाहिजे. नटानं घेतलेलं उष्ण सुखदुःख 3 तासापुरतं रसिक प्रेक्षकांच्या जीवनाचा भाग झाला पाहिजे. त्यासाठी मुळात लेखक म्हणजे नाटक समजून घेतलं पाहिजे, भूमिका जाणून घेतली पाहिजे आणि आपलं रंगमंचावरचं अस्तित्व समृद्ध केलं पाहिजे. थोडक्यात नाटक रंगमंचावरती सादर होण्यापूर्वी अभिनेते आणि तंत्रज्ञांच्या मनःपटावरती तयार असलं तरच त्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. अलिप्त राहून देखील नाटक अंगात भिनवून घेण्याची गोष्ट आहे. नटानं भूमिका जगावी की नाही हा वादाचा मुद्दा असला तरी नाटक समग्रपणे समजून घेणं ही समृद्धीच असते. प्रेमसूत्रानं गुंफलेल्या पु ल देशपांडे यांच्या सुंदर मी होणार या नाटकाचा अतिशय सुरेख प्रयोग सोलापुरामध्ये झालेला होता 1960 साली. त्याविषयीची माहिती आपण पुढच्या भागात घेऊयात.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि घिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: श्रोते, आताच आपण क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम ऐकलात. निर्मिती सहाय्य होते विनायक दुदगे यांचा, तर सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. FM Y 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 10:34 सकाळचे 9:34 होत्या. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

एफ एम वाहिनी 93.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम चित्रवेला. श्रोत्या, विविध भारतीवर नुकतंच आपण राजदत्त कृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची काही गाणी ऐकली. त्यांची आणखी काही गाणी आजच्या चित्रवेला या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत. सुरुवात करूयात अनारकली या चित्रपटातल्या गीतानं. हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

आताच आपण नागिन या चित्रपटातलं गीत ऐकलं. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आणि स्वर होता हेमंत कुमार यांचा. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं, सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं आझाद या चित्रपटातलं गीत.

आताचं हे गीत होतं गेटवे ऑफ इंडिया या चित्रपटातलं. मदन मोहन यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. चित्रवेला या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं पडोसन या चित्रपटातलं गीत, गायक किशोर कुमार.

श्रोते हो, चित्रवेला या कार्यक्रमात आतापर्यंत आपण गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकल्या, त्यांना विनम्र अभिवादन करूयात. आणि आता आज उर्दू कवी आणि गीतकार फारूक कैसर यांचाही जन्मदिन आहे. 6 जून 1918 सालचा त्यांचा जन्म. 1950 ते 1980 दशकात फारूक कैसर यांचं नाव गीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये गाजलं. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 115 चित्रपटात 390 हून गाणी लिहिली. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि ऐकूयात त्यांचीच रचना पारसमणी या चित्रपटातली. गायले लता मंगेशकर आणि मुकेश यांनी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते, आज सुप्रसिद्ध अभिनेता सुनील दत्त यांचाही जन्मदिन आहे. 6 जून 1929 सालचा त्यांचा जन्म. सिनेसृष्टी सुनील दत्त यांनी सिनेमाची निर्मिती, अभिनय, दिग्दर्शकासारख्या अनेक भूमिका साकारल्या. जवळपास 4 दशकांपर्यंत सुनील दत्त हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत होते. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं चिराग या चित्रपटातले गीत आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते, आताच आपण चिराग या चित्रपटातलं मजनू सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं. मदन मोहन यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. आणि याबरोबरच आजचा चित्रवेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 10:31 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम स्वरयात्री. आज यामध्ये हिमांशु गिंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.
1: सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा रागसंगीताचा प्रवास स्वरयात्री.

0: श्रोतेहो, आपण संवाद साधत आहोत प्रसिद्ध बासरीवादक डॉक्टर हिमांशु गिंडे यांच्याशी.
1: आम्हाला दिसतंय म्हणजे की तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या बासऱ्या या आणलेल्या आहेत, तर त्याचे थोडंसं प्रॅक्टिकली आम्हाला थोडंसं
2: याचा उपयोग असा आहे ना बासरीमध्ये की आपल्याला बासरीमध्ये काही सप्तकांचं लिमिटेशन असतं. समजा एक दोन सप्तक आपण वाजवू शकतो एखाद्या बासरीमध्ये, तर मला समजा त्याच्या वरचं सप्तक वाजवायचं असेल त्याच स्वराचं. फॉर एक्झाम्पल, काही दोनचा मला सहा वाजवायचा आहे, तर हा काही दोनचा मंद्रा पंचम म्हणजे हा माझा वरचा सा मी आला त्याच्यावरती तर जाऊ शकत नाही या बासरीमध्ये. तर मग त्यासाठी मी छोटी बासरी घेतली आणि त्याच्यानंतर हा जो स्वर आहे तुम्हाला याच्यात मिळणार
1: नाही,
2: म्हणजे ती त्याला पूर्ण करते. जे बेस नोट्स म्हणजे मदरा सप्तकातल्या तिकडे वाजतात, ताळ सप्तकातल्या या छोट्या बासरीवर वाजतात, त्यामुळे ती बासरी त्याच स्केलची असावी लागते. पण म्हणजे थोडक्यात त्याचंच पिल्लू असावं लागतं ते. जी मोठी बासरी त्याचीच एक छोटी बासरी असे म्हणजे 12 स्वर, म्हणून 12 × 24 बासऱ्या आम्हाला असायला लागतात नाईट म्युझिकच्या परफॉर्मन्स साठी. म्हणजे ते सगळे स्वर येतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे एक जसा स्केल चेंजरचा फील आहे हार्मोनियम मधला, तसं गायकाने समजा कोणत्याही वेगळ्या स्केलमध्ये गाणं म्हटलं तरी सुद्धा ते आम्हाला त्या हिशोबाने ती बासरी घ्यावी लागते. त्याच्यामुळे शेवटी हे सगळं टेक्निक युज करून आम्ही ती वापरू शकतो असं त्यामागचं तत्व आहे.
0: उपजीविकेचं साधन म्हणून नोकरी व्यवसाय काहीही करा, पण बरोबर एखादी कला असणं फार गरजेचं आहे, मग ती कोणतीही असो. त्यातल्या त्यात शास्त्रीय संगीताची कोणतीही एखादी गायन असेल किंवा वादन असेल तर ती आपल्याला जगायला शिकवते. नवीन पिढी आहे, अशा सर्वांना आपण काय सल्ला द्या?

0: खरं सांगू तर आधीची जी परिस्थिती होती ना, की लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून जी क्षेत्र होती ती लिमिटेड होती. काय काय होणार, डॉक्टर होणार आहेस का, अकाउंटंट होणार आहेस किंवा आर्ट, म्हणजे जसं सायन्स कॉमर्स आर्ट्स. आता त्याचा स्कोप इतका वाढलाय की कला हे एक माध्यम घेतलं. आधी असं की अच्छा जास्त मार्क मिळाले की सायन्सला जा, थोडे कमी मिळाले की कॉमर्सला जा, तुझं काहीच होत नाहीये तर आर्ट्सला जा. पण आयुष्याच्या नंतर असं वाटायला लागतं जो आर्ट्सला आहे तो जास्त कमावतो सगळ्यांपेक्षा, कारण तो ऍस्पेक्ट सुद्धा आता इतकं सगळं दृष्टिकोन वाईट झालेला आहे की ज्याच्यामध्ये आर्ट्स मध्ये सुद्धा, म्हणजे आता संगीत किंवा अशी ही कला हे सुद्धा उपजीविकेचं साधन म्हणून बऱ्याच संधी उपलब्ध आहेत लोकांपर्यंत पोहोचणं. युट्यूब, इंटरनेट किंवा या सगळ्या माध्यमातून, इंस्टाग्राम आणि हे, तुम्ही घर बसल्या तुमचं चॅनल ओपन करू शकता, ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकता, आणि कधी तुम्हाला कोणता मुवमेंट क्लिक होईल हे सांगता येत नाही. आजकाल किती आपण बघतो एखादी रील्स घरच्या घरी केलेली असतात आणि त्यांना इतकी प्रसिद्धी मिळते आणि ते त्यांना दुसरं काही करायची आवश्यकता नाही. जे तुम्ही नॉर्मल माध्यमातून उपयोगी साधन म्हणून जे तुम्ही कारण नसताना एक अशी एक मार्ग घेतलेला असतो, त्याच्याऐवजी जर असे काही लोक अर्थात ते क्लिक व्हावं लागतं, नशिबाचा भाग मोठा आहे त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा तर असं नाहीये की ते अशक्य आहे. त्याच्यामुळे एक उपजीविकेचं साधन म्हणून सुद्धा आता कला ही लोक बघू शकतात. पण जर आपण सोबतीचा विषय घेतला की उपजीविकेचं साधनही आहे कलाही आहे, तर या कलांमध्ये सगळ्याच कला आहेत, बऱ्याच चित्रकला आहेत, वास्तुकला आहे किंवा अजून बऱ्याच कला आहेत. पण त्याच्यामध्ये संगीत हे असं आहे ना की ती तसंही प्राचीन काळापासूनच की ललित कलांमध्ये संगीताला सर्वश्रेष्ठ स्थान आहे, कारण ती चिरंतन आहे. संगीताला तुम्हाला असं ज्याला संगीत कळलेलं आहे त्याच्यासाठी त्याला काही वेगळी साधनं लागत नाहीत. म्हणजे चित्रकलेला तो ब्रश आणि कागद तर लागतो, त्याला पेंटिंग करावं लागेल त्याच्यासाठी, मग ते त्याला आनंद देईल. किंवा ती रांगोळी एखादी रांगोळी काढली छान झाली ती बघून आनंद मिळेल, पण पुसल्यानंतर पुढे काय, परत ती काढावी लागेल त्याला, किंवा साहित्य लागते, किंवा शिल्प एखादं मी केलं कोरलं तर मला ते कळेल. संगीताचं तसं नाहीये, माझ्याकडे कोणतंही वाद्य नाहीये, गळा आहे स्वतःचाच येतो. आपण लहानपणी अगदी जन्माला येतो तेव्हा जो आपण आवाज लावतो रंगण्याचा त्याच्यातही एक नाद आहे, किंवा तेव्हा हसतो किंवा काहीतरी एखादा स्वर ऐकतो. म्हणजे हे ऐकणं श्रवण हे आपले स्वतःचीच इंद्रिय आहेत जी आपल्या सोबतच आहेत कायम, त्याच्यामुळे आपल्याला त्याची जी अनुभूती आहे ती सतत मिळत असे. या सगळ्या कलांपेक्षा म्हणून संगीताला थोडस मोठं स्थान आहे, अग्रस्थान आहे या सगळ्या बाबतीमध्ये, इनबिल्ट आहे. त्याच्यामुळे ती कला तुम्हाला, म्हणजे असं म्हणत नाही की म्हणून प्रत्येकाने संगीत शिकावं का, या सगळ्या कला शिकू नये असं काहीच नाहीये, पण ही कला जे तुम्हाला देऊ शकते ते सगळ्या कलांपेक्षा तुम्हाला जास्तच देते वेगळंपण नक्कीच. त्याच्यामुळे तुम्हाला आजकाल खूप मनोरुग्णांचं प्रमाण वाढलंय, स्ट्रेस लेवल वाढली आहे, तर त्याच्यातनं बाहेर काढणारी ही खूप एक प्रभावी साधन आहे संगीत. म्हणजे आजकाल म्युझिकल थेरपी वगैरे हे सगळं आजकाल खूप त्याचं महत्व लोकांना पटायला लागलंय. थोडासा वादाचा विषय आहे की एखादा भूप गाऊन असा असा माणूस बरा होतो एखाद्या रागातनं, पण तो कसा गायला गेला पाहिजे तेही म्हणजे याला काही अशी हे नाहीये, म्हणजे त्याचा तो बरीच त्याच्यात मतमतांतर असू शकतात की तो चांगल्या पद्धतीने मांडला पण गेला पाहिजे, किंवा भूपच गायचा आहे पण तो समजा मी गंभीरता सोडून गायला तर त्याचा तसा परिणाम होणार नाही. मेडिकली समजा असंच काहीतरी मला अपेक्षित असेल मी भूपच गातोय, पण असं ते नाहीये की एखादा असं औषध आणि त्याला हे अँटीबायोटिक असं अगदी ते नसलं तरी सुद्धा म्युझिक थेरपीचं महत्व तरी लोकांना आता पटायला लागलेलं आहे, कारण त्याने नक्कीच आपल्या मनावर आणि खोलवर जो काही परिणाम होतो त्याचा आणि ज्याच्यातनं ती त्या रोगातनं किंवा त्या स्ट्रेसमधनं वरती यायला उभारी मिळते आपल्याला, तर हे खूप
1: मनावरचा ताण कमी होण्यासाठी मदत मात्र नक्कीच होते.
0: नक्कीच होते अगदी, आणि लोकांमध्ये ती पॉझिटिव्हिटी येते. तुम्ही शेवटी काय म्हणताना काही गोष्टी सगळ्या डॉक्टरांच्या हातात नसतात, की एखादा कोमामधला पेशंट हा पेशंट ठरवतो तिथून बाहेर यायचे की नाही, पेशंटला शुद्ध नसते ते ठरवायची सुद्धा. पण कधी कधी असं होऊ शकतं की त्या संगीताची ती ऊर्जा त्याच्याकडे कुठेतरी लपून राहिलेली असते, त्या ऊर्जेमुळे ती पॉझिटिव्हिटी जागृत होते आणि तो ठरवतो आतल्यात की मला याच्यातनं यायचंय. त्यामुळे असं लिटरली वर्षानंतर सुद्धा कोमातनं अशी आलेली की दुसरं जीवन मिळाल्यासारखं ते आयुष्य जगतायत, तर ती ताकद जी आहे ती मला नाही वाटत की दुसऱ्या अशा कोणत्या कलेमध्ये तेवढं प्राबल्य असेल, तितकी क्षमता असेल. संगीतात सगळंच आलं ऍक्च्युली, जसं म्हटलं तुम्ही नृत्य पण एखादं नृत्य सुद्धा काय आनंद देतं, तुम्ही सगळंच आलं त्याच्यामध्ये. तुम्हाला चांगलं फिट राहिलं पाहिजे, तुम्हाला तो पदन्यास तसाच केला गेला पाहिजे कथक मध्ये, जसं म्हटलं तर चुकीचा पाय पडला तर फायदा नाही, गुंगांच्या आवाजावरचं कौशल्य पाहिजे, बारीक पाहिजे, मोठा आवाज पाहिजे, टाच किती फोर्सनी मारायची आहे, एक्सप्रेशन गदभाव आले त्याच्यामध्ये, तुम्हाला ते भावना तशा काहीही हातात नसता तुम्हाला देखावा तयार करायचा, एखादी स्टोरी सांगायची आहे, खूप गोष्टी आहेत. म्हणजे संगीत फक्त ऐकून नाही तर ते दृकश्राव्य आणि सगळंच आहे, तुम्हाला ऐकायचंही आहे, बघायचंही आहे, गायचंही आहे.
1: वादन आणि नृत्य या तिन्हींना
0: ती तर आपली बेसिक डेफिनेशन आहे, तर तेच त्याचा अगदी खरी डेफिनेशन आहे.

की त्याचा खरंच प्रत्यय येतो असं हार्डली कोणत्या बाकीच्या कलांमध्ये किंवा चित्र काढताना तुम्हाला संगीताचा काय संबंध नाही. कानाचा बेसिकली काय उपयोग नाहीये, तुम्हाला फक्त छान बघायचं, ऑब्झर्वेशन किती चांगलं आहे किंवा बघून किंवा तुमच्या मनाचं जे काही असेल ते, म्हणजे कमी नाहीये, पण संगीत हे नक्की सर्वश्रेष्ठ आहे या सगळ्याच्यामध्ये, की त्याचा इम्पॅक्ट आपल्याला खूप दृष्टीने वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला तो नक्कीच आपल्याला उभारी देतो आणि सगळ्या बाकीच्या टेन्शनमध्ये. म्हणून तुम्ही एखादी जरी

0: झाली आहे प्रोसेस. संगीत शिकवणं हे आता कंपल्सरी झालेलं आहे. आधी आपल्याला कुठे होतं, एक अगदी असं शिकलात तर ठीक आहे, आता तर शाळेमध्ये तो थोडा समाविष्ट केलेला गेलेला आहे. आमच्या गुरुजींचंच त्यांनी कर्नाटकामध्ये वगैरे अशी एका शाळेमध्ये त्यांनी ते प्रोजेक्ट घेऊन त्याचा बासरीचा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे. हे आम्हालाही मागच्या वर्षीच कळलं की त्यांनी तसं ते एक त्यांचं कॅम्पेन चालू केल्यासारखं आहे की तिकडे त्यांना बासरी विषयी चं विज्ञान, बासरी विषयीचं भौतिक शास्त्र, बासरी विषयीचे बाकीचे काही अस्पेक्ट असतील तर हे सगळं त्यांना त्या बासरीचा इतिहास अशा सगळ्या गोष्टींमध्ये बासरीच्या दृष्टीने अभ्यासक्रम त्यांनी आता डिझाईन केलाय. आणि ते त्याच्यावर त्यांची हरप्रसाद चौरासी यांची संमती आहे, त्याच्यावरती सही वगैरे घेऊन त्याचं इनॉग्रेशन झालं होतं मागच्या एका वृत्तपत्रात वगैरे त्याचं आलं होतं बरेच. तर इतकं हे पुढे चाललंय जग ऑलरेडी, आपण खूप मागे राहतोय ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही येत, पण हे असं होतंय आणि हे या डायरेक्शन जाणं आवश्यकच आहे आणि काळाची गरज येते. त्याच्यामुळे हा संगीताचा हा सगळा पुढचा जो काही प्रवास आहे, पुढचं जे काही त्याचं भविष्य आहे, ते खूपच उज्ज्वल आहे. त्याच्यामुळे की त्याचं दैनंदिन जीवनातलं महत्व लोकांना पट्टे म्हणून त्या गोष्टी होत आहेत, नाहीतर तो असा बाकीच्या गोष्टींसारखा असा एक फक्त कला आहे ठीक आहे, मनोरंजनाचं साधन इथे सीमित राहिलं नाही, पुढे सगळं गेलंय याच सगळ्या गोष्टींमुळे कदाचित.
1: या सांगितिक प्रवासाबद्दल अजून आपली काय स्वप्न आहेत, काय सांगा?
0: खरं तर आता प्रत्येकाला जशी स्वप्न असतात की मी असा बासरीवादकांमध्ये असा एकदम जगातला सर्वोत्कृष्ट बासरीवादक व्हायला पाहिजे किंवा सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक व्हायला पाहिजे किंवा अजून काही असतील, पण मी असं बघतो की मे बी थोडस आध्यात्मिक वाटेल ते, पण मी बघतो की आत्ता या क्षणाला बासरीमधले सर्वोच्च बिंदू ज्यांनी तिकडे पोचलेले आहेत असे कोण आहेत, तर आमचे गुरुजींचे गुरुजी हे सर्वमान्य, म्हणजे गायला कोणीच कोणतंच दुमत नाहीये, दैवच आहे ते या सगळ्या ह्याच्यातलं सगळं दैवत्व त्यांना ते मिळालेलं आहे, ते बासरी वगैरे त्यांची जी काय आपण ऐकतो, तर ती व्यक्ती आज काय विचार करते, कुठेही प्रोग्रामला वगैरे जायचं असेल मी काय फक्त बासुरी लिहाय की नाही, त्यांना एवढंच फक्त पडलेलं असतं, म्हणजे इतकं एकरूप होत आलं पाहिजे त्या गोष्टीशी. त्यामुळे आणि कसं आहे ना, शेवटी काय काय गोष्टी आपण म्हणतो ना की अनुभव घेतल्याशिवाय नाही कळू शकत. तर जसं आपण सांगतो की पोहायला मी नुसतं कितीही सांगितलं पण तुम्ही काठावर आता आणि मी पाण्यात आहे म्हटल्यावर मी कितीही शब्दात सांगितलं तो अनुभव तुम्हालाच घ्यावा लागेल की पोहताना काय मजा येते, तर तशातलाच भाग येतो. त्यामुळे मला त्या मे बी प्रमुच्च बिंदूला पोहोचायचं आहे की जे जो बिंदू ऑलरेडी ते हरिप्रसाद चौरासियाजी स्वतः अनुभवत आहेत मे बी, की तो पॉईंट मला दिसलाच नाहीये, मे बी अजून किती जन्म दिसणारच नाही, किती जन्म अजून घेतले तरी सुद्धा. सो मे बी माझं तसं काहीतरी एक ध्येय आहे की मला तो पॉईंट बघायचा आहे संगीतातला की जिथे तो आनंद काय असतो हे मला तिथे गेल्याशिवाय कळणार नाही अजिबात. हे पुढची प्रसिद्धी आणि हे ते सगळं ठीक आहे, नशिबाचाच भाग आहे. त्यामुळे सध्या तरी म्हणजे हे मी खूपच म्हटलं ना असं एकदम आयडियल काहीतरी मी छान सांगतोय असं नाहीये, तर आत्ता छोट्या छोट्या स्टेप्स म्हणजे तेच आहे की जो काही प्रोग्राम येतो त्या सगळ्या गोष्टीला मी माझे 100 काय म्हणजे 150% कसे देता येतील, तेव्हा मी असं एक्सपेक्ट करत नाही ऑडियन्सकडनं की मी ठीक आहे मी डेंटिस्ट पण आहे ना तर माझ्याकडनं थोड्या चुका होऊ शकतात, नाही संबंधच नाहीये. जर मी आत्ता बासरीवादक म्हणून त्या प्रोग्राममध्ये आहे म्हटल्यावर मला ज्या बासरीवादकाची जी काही भूमिका आहे ती 100 काय मला 200% ती द्यायलाच पाहिजे, तर नाही तर अर्थच नाहीये. मग मी कशाला करतोय, संगीताची प्रतारणा करतोय, मग लोकांनी काय लोक म्हणतील तुम्ही सांगितलंय का, आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्ही या इकडे बासरी वाजवायला कशाला आलात तुम्ही, असं होतं ते. तर त्यामुळे माझं एकच आहे की ते छोटे छोटे टार्गेट्स एक आम्ही ठेवतो की आता एक पुढचा प्रोग्राम आला आहे त्याला काय लाईट म्युझिक प्रोग्राम आहे, तर मला हे सगळ्या नोटेशनचं वगैरे सगळ्या गोष्टी एकदम माझ्या तंतोतंत तेव्हा सांगू नाही शकत त्यांना की खूप पेशंट होते हो त्यामुळे मला वेळच नाही मिळाला, नाही सांगू शकत ते, मला थोडस ओव्हर टाईम करावं लागेल त्या बाबतीतला, तो रियाज करावा लागेल, त्यांची जी काही रिहर्सल आहे त्याला माझा सगळा अभ्यास पक्काच पाहिजे त्यावेळेला, म्हणजे रिहर्सलला माझ्या वाजवण्याचा बाकीच्यात अंदाज असेल आणि प्रोग्राम चांगला होईल. कथ्थकला काही असेल तर तिकडे नक्की कुठे कुठे मला काय काय भाव बदलणार आहेत एखाद्या नर्तिकेचे, त्याच्यानुसार मला कसा फील वाजवायचा आहे, किंवा हस्तमुद्रा असतील किंवा कथाच असतात त्या, द्रौपदी वस्त्रकरण आहे त्याच्यामध्ये काही चांगले पार्ट आहेत, काही असे एकदम हे पार्ट आहेत, काही असे हृदयद्रावकही आहेत की असं दुःख होतंय किंवा चीड येते त्याच्यात कृष्ण भगवान कृष्ण येत आहे ते साडी वगैरे देत आहे तो आनंद आहे, मग हे जे सगळे बदल आहेत त्या कथानकातले तिकडे काही असं नेपथ्य नाहीये, त्या तर त्या सगळ्या ऍक्शन सगळं दाखवलं जातं
1: ऑन द स्पॉट,
0: ऑन द स्पॉट आहे, प्लस ऍक्शन्सनी सगळं चाललंय, मे बी कायदे वगैरे तिकडे चालू असेल बडंत चालू असेल, तर या सगळ्या गोष्टींमधनं ते दाखवताना कसं दाखवता आलं पाहिजे, मग त्याच्यात मी कमी नाही पडता कामा, तर हा सगळा अभ्यास करणं त्या डान्सच्या दृष्टीने. मला सोलो क्लासिकल वाजवायचं असेल त्याचा एक वेगळा अभ्यास आहे, त्याचा रियाज किती मला ताना किंवा अजून किती काय काय टेक्निकली काय काय गोष्टी निघू शकतील बासरीतनं, हे मला तिकडे दाखवायचंय आणि कसं रंग भरत जायचंय.

0: त्यामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कुठेही कमी नाही पडता कामं. म्हणजे मी हे कारण देऊन नाही सांगू शकत त्यांना की नाही माझ्याकडे पेशंट जास्त होते मला वेळ नाही मिळाला वगैरे. सो हे मला करावंच लागणार आहे. त्यामुळे तेच माझं तसं टार्गेट आहे की ऍटलिस्ट जेवढं मी हातात, म्हणून मी जास्त अवजड करून घेतच नाही. एखादा प्रोग्राम घेतला त्याच्याविषयी पूर्णपणे आपले 100-200% देऊन तर तेच लोकांपर्यंत तसंच भले कमी पोचेल इतर वादकांपेक्षा, पण जे पोचेल ते त्या लेवलपर्यंतच ते पोचलं पाहिजे. तर हा माझा त्याच्यामागचा हे असतो. कदाचित असं करून करून आहे म्हणजे माझा तो प्रवास चालू आहे. अगदी मुंगीच्या पावलाने का असे ना, तर कधी पोचेल मला माहिती नाही, पण प्रवास चालू आहे. आणि त्या प्रवासाची मजा आहे मुळात. म्हणजे असं नाही की मी दुःखी नाहीये की खूपच लांब काहीतरी मला डोक्याला पोचायचं आहे आणि आता पण याच पिंडी चाललोय कळतं ना आपल्याला की पोचूच शकणार नाही. इथून मी चालत काश्मीर पर्यंत कसं जाईल. पण हा प्रवासाचा मी एक पाऊल पुढे टाकलं मागचं पाऊल मागे गेलं याचाही एक आनंद वेगळाच असतो ना. तर त्या तो आनंद जास्त महत्वाचा वाटतो मला ह्या जर्नी.
1: असं म्हणतात की सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ. त्याच्यामुळे अर्थातच आपला हा प्रयत्न आणि तो जो परमोच्च आनंद आहे तो नक्कीच मिळणार आहे. तर आपण अनेक भागापासून आमच्याशी खूप छान दिलखुलास असा सांगीतिक संवाद साधत आहात.
2: हा संवाद आपण साधलेला आहे आणि यातून खूप काही शिकण्यासारखं आहे श्रोत्यांसाठी पण आणि आमच्यासाठीही. खरंच वेगळा अनुभव.
1: येणारी जी नवीन पिढी आहे त्यांना पण एक चांगलाच अनुभव यातून.
2: नक्कीच नक्कीच नक्कीच. आपण आलात, आपले मनापासून आभार.
0: मी सुद्धा आकाशवाणीचे खूप आभार मानतो. मला एवढी बोलायची संधी दिली आणि सगळं माझ्यातनं बाहेर काढलं याबद्दल मनापासून आभार.
1: श्रोते हो, आता डॉक्टर हिमांशु गिंडे यांनी बासरीवर वाजवलेली काही गाणी आपण ऐकणार आहोत.

0: सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री।
1: श्रोते, आताच आपण स्वरयात्री हा कार्यक्रम ऐकलात। आज यामध्ये हिमांशु गिंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित केला। या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील। हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर। आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। सकाळचे 11 वाजले आहेत। आता काही मराठी गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत। सुरुवातीला ऐकूयात हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांचं पद, गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी।

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपडेट ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको फक्त साडी हवी ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट
3: पुणे सोलापूर हायवे मोडणी
2: संपर्क 87400304008.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शांता शेळके यांची आणखी एक रचना, संगीतबद्ध केली दत्ता डावजेकर यांनी. सवत या चित्रपटासाठी गायक आहेत उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे.

0: आताच आपण सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात रमेश आणावकर यांचं लोकगीत ऐकलं. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं.
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
2: अरुण नरखेडकर अंदर.
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक. या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
5: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
6: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
8: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
7: श्री कृष्ण गुरुकुल.
9: संपर्क 72 76 73 73 52.

0: आताच आपण सहकार सम्राट या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकलं. सुरेश वाडकर आणि प्रीती सागर यांनी गायलेल्या गीताला संगीतसाज होता राम कदम यांचा.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
5: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
6: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
4: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
5: JEE, नीट, CET यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
6: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
4: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
6: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत श्रीनिवास खळी यांचं, स्वर अरुण दाते यांचा.

0: आताच आपण उषा मंगेशकर आणि सहकारण गायलेले जगदीश खेवडकर यांची लावणी ऐकलीत. सुशीला या चित्रपटासाठी संगीतकार राम कदम. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
4: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. हिंदी गाणी प्रसारित करणार आहोत. ऐकूयात रखवाला या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीताला संगीत साज आहे कल्याणजी आनंदजी यांचा.

0: आताच आपण जसविंदर नरुला आणि सहकरण गायलेलं संजय मासूम यांचं पॉपगीत ऐकलं. हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर.
3: मोबाईल 77192922555.
4: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
5: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
4: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
6: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.

आताच आपण किशोर कुमार यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकलं. राहुल देवर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत चंदन दास यांच्या स्वरात बशीरभद्र यांची गझल.

0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
0: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
0: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.

हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लहू के दोरंग या चित्रपटातलं बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेलं फारुख कैसर यांचं गीत गायले किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी.

0: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
1: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991। लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन। योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोलेकाटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94 218 760 55।

जुली या चित्रपटातलं प्रीती सागर यांनी गायलेलं आणि राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचा कार्यक्रम. दुपारचे 12 वाजतात. 1 वाजेपर्यंत वंदिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात मुंबई केंद्रावरून वंदिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

0: सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत, ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर, एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाज कार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी एक 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालंय, काय करायचं. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिलं नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली आणि त्यापूर्वी मी थोडस शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजनराज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं पीपीटी आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते पीपीटी बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की

0: अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे. पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतं. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यात एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्रची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना, की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा. तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे, बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलर सोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे, मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात, तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली की मला वाटायला लागलं की ठीक आहे, मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12 वर्षात, आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे, 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बालसंस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पासआउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीम मध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले म्हणजे कोरोना नंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय, तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं, आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं.

0: आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं? मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947 प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याची निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून तर महात्मा गांधीजींचं करके देखो जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून मीठ उचलायला पुढे होते करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या एक पलीकडे आहोत, आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊंनी महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर महिलांवर बालकांवर जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे, का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय. तसं आता तिसऱ्या स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान आणि मासूम आहे, जो बात नाही कर सकते, तो उनके लिए काय करणार आहे, तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स आहे माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचंय आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्द प्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे पर्यावरणाकडे बघतात 70% सागराकडे लक्षच देत नाही आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो. जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तसं सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला तर आपल्याला पाणीच नाही मिळणार, आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही. दुसरं 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी तर 70% पाण्यात जे जंगल आहे ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटस गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशक ते प्रसारित करताय. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो, जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे तर फूड सायकल, तर या अन्न सकाळी सगळ्यात बेसिक एलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत

0: वरचा असुद्या किंवा जमिनीवरचा असुद्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न. हे सागर देत असतो म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या तर त्या 66,000 नद्या, त्या 66,000 नद्यांवर जर आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिंग्सने सागरावर पाठवलंय त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवरून गटारीत, गटातून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोहोचणार आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोहोचलेले आहे. तर ते पोहोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे. त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही, इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटस उदाहरण सांगता येईल की माझ्या घराची वॉटर टँक आहे ती भरण्यासाठी, किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आईची भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय आणि मग मुलांमध्ये संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो. तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतून सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळेतली एक शाळा, तिथलंच एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो की तिथं ज्या मीनाक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागर मित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होती की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली म्हणजे बालक ते पालक. आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय. म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत आणि अगदी रेग्युलर. महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात. तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या, तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूजपेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं. आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबातनं जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे आणि ज्या वजनानुसार त्यांनी

0: स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, आणि 2 वर्षात त्यांच्या गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी.
1: तर
0: जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियान, तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना,
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्यांच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असं एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतला आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना, त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कटिंग शिकर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड, की त्यांना एक रेकॉर्ड करायचा होता म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच, आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले, आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या, एवढं असल्यावर त्या आज उत्तम लेखिका आहेत. त्यांचं नाव सोनाली नवांगुळे, त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाला. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य, ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात, त्यांना इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत, आणि महाराष्ट्रातले 33 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली, जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक, आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन गेले.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170 हून अधिक सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस, येस,
1: हो. मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला 2 संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं आणि त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय, शिकवलंय, आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोहोचतात, म्हणजे कुठली असो आमच्या या संवाद सारथी ज्या महिला आहेत, तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजक आहेत, आणि तेही अपंगत्वावर मात करत, कारण 2 लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत, जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटस जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं, तसं स्विमिंग मध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं, तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलंय त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलंय.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत पण एकमेकांना, जसं मी उदाहरण दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं, आता आम्हीच पोहोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोहोचवत आहेत, पण आमचं हे सातत्य की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही, आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचंय आतलं बाहेरचं बदलतंय तर सत्संग असणं गरजेचं आहे, आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो. आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात, आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे. जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून

0: अर्जुनाला गीतेचा सार दिला. तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद साधीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर. खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची. उदाहरणार्थ RPWD ऍक्ट याची माहिती असणं किती आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद साधी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील तरी त्यांचा अभ्यास होईल. जे माहीत नाहीये तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD ऍक्ट जो फक्त अपंगांसाठी पण अपंगांमध्ये महिला पण असतात सगळेच असतात बालक पण असतात तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहे सर. आता सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न. वनिता मंडळाच्या श्रोत्यांना ज्या आपल्या भगिनी महिला आहेत जे श्रोते आहेत आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल संवाद साधी असेल सागर मित्र बालक ते पालक कार्यक्रम आहे आणि बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली लोकसंख्या तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली संस्कारातून स्वच्छता योजनेचा संस्कार सागर मित्राचा तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
1: पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
0: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील आदत सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल आईला खात्री असते की आता माझ्या आतमध्ये गर्भात जेवढी सुरक्षा होती माझ्या मुलाची ती बाहेर प्रकृती घेणारे म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात. तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत ती तिला जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे आईला जेव्हा खात्री होते तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई जगभरातल्या तयार होतील तर नक्कीच माझी पृथ्वी माझा सागर आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच आणि ते खूप मोठे व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध तसं आता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची आणि हे का तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील. कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा देश माझं घर तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल आणि आपण हे संपवण्याची एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे. एक छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती ओम मैत्री मैत्री मैत्री ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती ओम.
1: सर आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे आणि तुमच्या या सगळ्या संवादातून सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून

0: आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकट किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं, हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपण सुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: प्लास्टिकमुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिकमुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम, हीच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची. ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर. सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतीरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमच्या कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जो मे, पाणी पिओ, डानो आहे.
1: नवीन जीवन

0: देवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
1: बाळ झाल्यानंतर
0: मोजीलाल मावसकर
1: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात, त्याच्यात सगळे एकत्र आपल्या कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाण्यात ते महिला मंडळच असते. पोसो मेना ना पागून बरी मेना टाक जा, पोस मेना ना पागून बरी मेना टाक जा. झोळीमध्ये लेकरां लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकर सगळे म्हणतात सर. बोको के गोनका डोडू सागे जा, बोको बोको के गोनका डोडू सागे जा. बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते, शेतात जातो काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
0: विवाह हा केवळ 2 व्यक्तींचाच नव्हे तर 2 कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती, त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
1: मुलगा मुलगी पाहायला जातो. समजा एखाद्या हापशीवर कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो, मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे, मला पसंद आहे म्हणून. मग आई वडील जातात, मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणे झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बा पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनम पद्धत आहे. तिकडे गोनम ठरवतात, मुलाला द्यायला लागतं गोनम. म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यायला लागते, मुलीला द्यायला लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यायला लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते सगळी, त्याच्यात सगळीमध्ये बी त्यांना द्यायला लागते आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी 5 प्रकारचे दागिने तयार करून द्यायचं. छोटे मोठे ससं दागिने हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी 5 दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे. मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून. मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्या महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात, मुलीचं गावाला जातात. आणि तिथं मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्यात ते उसळ आपलं आम्ही टुकू म्हणतात, टुकू पद्धत आहे. टुकू पद्धतीने ते लग्न लावतात. टुकू म्हणजे आपल्या इकडे मराठी त्याला उसळ म्हणतात. उसळ मिरची वगैरे खातो की नाही, लाकडाच असते आमच्याकडे मोठी. तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या ठिकाणचा जे गादवी सुसून नृत्य आणि मुलाकडचं गादवी सुसून नृत्य ते बायांचं असतात महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवाला, तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं 60 फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे. तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात. मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पुन्हा पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग 3-4 वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहेत, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे, भवई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जी अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसं तसं केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमची. त्यानंतर होळी म्हणजे सर मार्च मध्ये फागुन महिन्यात तसं तिकडे

पोळा आहे तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवाई पूजनानंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीला येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमची तो पोळा, होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीले सर भीमला म्हणून आहे, पहिला दिवस त्याच्या पूर्व संध्याला भीमला भीमला गोमेज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जडाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भासे बांबू पासून ते आणतात, लाकूड त्याचे आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात होळीच्या दिवशी. पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येते. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणुकीसारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात, होळीजवळ येतात, सगळे एकत्र होतात, गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात. खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात रात्रभर. दंडा नृत्य त्याच्यात, फागणा नृत्य असतात त्याच्यात, झमाटा असतात, चिवलोरी असतात त्याच्यात, वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एक सारखं 7 कार्यक्रम असते आमचे.

0: लागेल या ते
1: होळीमध्ये पूर्ण म्हणजे 12 महिन्यातील जेवढे काही सण असतात त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. म्हणजे
2: होळी का ये रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
3: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
1: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना एकत्र जमा करतात गावातील. जर दडाच असेल समजा, दहन करायचं असेल तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसानंतर ते तेरवी आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथे भजन वगैरे त्यांचे ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे एक शिडोली सारखे प्रोग्राम करतात. त्या शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्चा वगैरे केल्या जातात.
3: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
1: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात, झुलासारख्या त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथं ते आणि खूप छान साजरा करतात श्रावणमध्ये.

0: बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर
1: घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही आहे, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असतात तिथं, आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथं एक मोलाचं तिथं कार्य म्हणून एक आम्हाला त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहर ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून. श्रोते हो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक

संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी। नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय। आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल। गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.1% होता। 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे। यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था

म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाजमाध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्र राष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहा.

0: ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, एलिरेजा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या, तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरु होईल. भारताच्या टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमौशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र. श्रोतो आता जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूयात.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असा आदेश कोल्हापूर सर्किट बँकेनं दिला होता. ही चौकशी 80 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली, त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320

स्थानवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे पॅनल होणार असल्याचे बोलत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे

0: संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कमलाकर उर्फ आर के कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेर झाली तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साधला.
1: मध्यम लहरी 537° 6 मीटर्स तसंच

Sugar.

माशा अल्लाह कहना तो माना, बन गया बिगड़ा जमाना, माशा अल्लाह कह

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रेयस अय्यर भारतीय टी20 संघाचा नवा कर्णधार। वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड। सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला। आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल। देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत। यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता, मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले। त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे। याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला। नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।

किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवले

याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून बीसीसीआयनं श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. धरती पर

103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकत होतात. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत आशिकी टू या चित्रपटातील अरिजित सिंग यांनी गायलेल्या या गीताने. मिथुन यांची ही रचना असून त्यांनीच या गाण्याला संगीतबद्ध केलंय. ऐकूयात.

आशिकी टू या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं मिथुन यांचं गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात 2014 साली प्रदर्शित झालेल्या एक विलन या चित्रपटातलं हे छानसं गीत. मनोज मुंतसीर यांची रचना असून अंकित तिवारी यांनी हे गीत गायलं आहे.

0: एक विलन या चित्रपटासाठी अंकित तिवारी यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
0: कार्यक्रमाच्या नंतर ऐकूयात 2015 साली प्रदर्शित झालेल्या तमाशा या चित्रपटातलं हे छानसं गाणं. श्रोतेहो, हे गाणं केवळ लोकप्रियच ठरलं नाही तर संगीतप्रेमी आणि समीक्षकांकडूनही भरभरून दाद या गाण्याला मिळाली आहे. ए आर रहमान यांचं संगीत असून इर्शाद कामिल यांचे हृदयस्पर्शी असे शब्द आहेत आणि अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांच्या स्वरांनी हे गाणं अगदी सजलेलं आहे आणि अतिशय लोकप्रिय असं आहे. ऐकूयात.

तमाशा या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुलतान या चित्रपटासाठी राहत फतेह अली खान आणि नेहा वसीन यांनी गायलेलं गीत.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: ऐकूयात पद्मावत या चित्रपटातल्या श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत.

संजय लीला भन्सळ यांच्या संगीत नियोजनात श्रेया घोषाल यांनी गायलेलं पद्मावत या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: दररोजच््या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य,
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचं 5:30 होत आहेत. आता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो, बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केले जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येती.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या असा इतिहास, वाया नका घालवू एक सुद्धा घास.
0: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
1: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
0: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
1: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
0: आणि लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
1: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
0: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जातं.
1: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते. अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
0: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
1: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
0: करेक्ट.
1: मग दर्शन, आज काय विशेष आहे रे आपल्या कार्यक्रमात? म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
0: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार आहे. ती आपण जाणून घेऊच, पण मला असं वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
1: ओ हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच अॅग्रीकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड. पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे बीएससी अॅग्रिकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर बीएससी अॅग्रिकल्चरकडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, बीएससी अॅग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, बीएससी अॅग्रिकल्चर जर आपण एक विचार केला तर बीएससी अॅग्रिकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिला जातो. मग बीएससी अॅग्रिकल्चर जर आपण बघितलं तर बीएससी अॅग्रिकल्चर किंवा बीएससी, तर बीएससी अॅग्रिकल्चर ही एक ब्रँच आहे. त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं बीएससी हॉर्टिकल्चर आहे, बीएससी फॉरेस्ट्री आहे, अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, बीएससी अॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, अॅग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या बीएससीच्या आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेसमध्ये बीएससी अॅग्रिकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर, आता आम्हाला जर बीएससी अॅग्रिकल्चरला जर ऍडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्स मध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्स मध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसं आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड, त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे तसाच दर्जा बीएससी अॅग्रिकल्चरला ऍज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावा लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात? तर MHCET, ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाची MHCET झालेली आहे, ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या बीएससी अॅग्रिकल्चर साठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर बीएससी अॅग्रिकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणजे इफ अॅग्रिकल्चर गोज रॉंग, नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीच्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला, जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रीयल सेक्टर्स,

पण तुम्ही जर एक विचार केला, आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन बघितलंय, एकमेव ऍग्रीकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं, आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही, आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ऑटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ऍग्रीकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संधी आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर बीएससी ऍग्रीकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत, तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे, जे वैज्ञानिक नॉलेज म्हणतो आपण, तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे, तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितलंय की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं, पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी येतात जे स्वतः बीएससी ऍग्रीकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा, तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे, त्याची एक नर्सरी आहे, तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे, चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज एकर भरामध्ये 2 एकरमध्ये 3 एकरमध्ये चांगले 10-10, 15-15 लाखाचे टर्नओव्हर करत आहेत, ते सुद्धा एका सीझन्समध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटेल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचं असेल, तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी 3 कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत, म्हणजे ज्यांनी बीएससी ऍग्रीकल्चर किंवा अलाइड सायन्समध्ये पदवी घेतली आहे, हे फक्त त्यांच्यासाठी आहेत. आणि बाकी जॉब तर आहेतच, एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच, पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त ऍग्रीकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच येतं. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर ऍग्री एमपीएससी, ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पद असतात, तर याच्यामध्ये तुम्हाला ऍग्री एमपीएससी करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट एमपीएससी सुद्धा एक पर्याय आहे, याच्यामध्ये फॉरेस्ट एमपीएससी तुम्ही एसीएफ असू शकता, क्लास 1 ऑफिसर, त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा ऍग्रीकल्चर वाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते, महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं एमपीएससी वगैरे ह्या सुद्धा देता येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद, महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते, याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक, उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं, हे पद असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात, हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो, त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍग्रीकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही युपीएससीचं जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल यूपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला ऍग्रीकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असेल, फूड सेफ्टी ऑफिसर्स असतील, त्याच्यानंतर एफसीआय असेल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत. त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते ते म्हणजे एएफओ, ज्याला ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिएबल असतात तर ते फक्त ऍग्रीकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितल्या आहेत तेच फक्त इथे इलिजिएबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक
ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर आरआरबी एसओ, आता आरआरबी मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो

तो सुद्धा बीएससी अग्रिकल्चर वाला असतो. त्याच्यानंतर एसबीआय ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात अग्रिकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त बीएससी अग्रिकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर

आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो, त्याच्यानंतर पेस्टिसाइड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात। त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असतात, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ऍडव्हायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता। याच्यामध्ये एमएससी पीएचडी झालेले, बीएससी झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत। आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, बीएससी एग्रीकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत। कारण आपल्याला माहित आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाहन असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे। मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला एग्रीकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे। यामध्ये तुम्हाला एमएससी एग्रीकल्चर नेट वगैरे असाल, पीएचडी करावं लागेल, पीएचडी नंतर तुम्हाला एग्रीकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते जे एएसआरबी नावाचं बोर्ड असते, ज्याला एग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात। या बोर्ड मार्फत काय केलं जातं की एग्रीकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा एमएससी, म्हणजे एमएससी केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही पीएचडी असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते, आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही एग्रीकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता। आता सोबत बीएससी एग्रीकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये, तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत। म्हणजे बीएससी एग्रीकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला एमएससी असते, तर ही एमएससी तुम्ही डिफरंट सब्जेक्ट मध्ये करू शकता, ओके। आणि एमएससी 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशन साठी पीएचडी ही 3 वर्षाची असते। बीएससी नंतर तुम्ही एमएससी करू शकता, पीएचडी करू शकता, किंवा मग तुम्हाला बीएससी नंतर एमबीए एग्रीकल्चर मध्ये करू शकता, किंवा एमबीए तुम्ही मार्केटिंग मध्ये करू शकता, एमबीए तुम्ही एचआर मध्ये करू शकता, किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर एग्रीकल्चर मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ऍग्रीकल्चरला पीएचडी साठी एमएससी साठी तशा संधी आहेत, आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात। त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे। संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रुव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत। त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंगसाठी करिअर करायचे, तर टीचिंगसाठी करिअर करण्यासाठी तुम्हाला एमएससी ऍग्रीकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिएबल असता, त्याच्यानंतर तुम्ही पीएचडी केलेली असेल त्याही वेळेस तुम्ही इलिजिएबल असता। याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऍग्रीकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ऍज अ प्रोफेसर, ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला ऍग्रीकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे। आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऍग्रीकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत। तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल। आता हे तर आपण बघितलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहेत। कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत। आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे, तर याच्यामध्ये आपण बीएससीच्या ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येत, तर याच्याबद्दल काय केलं जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं। आता एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रॉडक्शन, जसं की आता बरेचसे एफपीओ येत म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येत, तर ज्या सीड प्रॉडक्शन करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे। त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेन ग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आले
आलेला आहे। या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता। तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे की बा जिथं जमीन नसताना केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स

वाहन तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे. तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं. यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर अॅग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला तर आज जर आपण अॅग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे आणि हे अॅग्रीटेक किंवा या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा अॅग्रिकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज अॅग्रिकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत चार वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रॉडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रॉडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रॉडक्शन्स हे जे काही आहेत, तर हे तुम्हाला चौथ्या वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं अॅग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे. किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स ज्या असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊसमध्ये शेड नेटमध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन्स असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात. मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे तयार करणं. आज बरेचसे कृषी पदवीधर व्हर्मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहेत. बी कीपिंग असेल, मधमाशी पालन, याचे सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, अॅग्रिकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले. आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही अॅग्री बिझनेस सांगितले, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं, तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज अॅग्रिकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा एआय जे आहे, जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकलमध्ये आलं, इंजिनिअरिंगमध्ये आलं, तसं त्याने अॅग्रिकल्चरमध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि अॅग्रिकल्चरमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये, अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही एआय बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर एआय इन अॅग्रिकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते तर हे एआयच्या माध्यमातून भेटल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खत किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळे तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये एआयचा जो काही आता प्रवेश झालाय, यानं अॅग्रिकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत. तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो आणि याचे प्रशिक्षण असतात. जसं की तुम्हाला अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला, किंवा काही एनजीओ येतं तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे, पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची, युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत, तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळे हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट अॅग्रिकल्चर, एक्सपोर्ट अॅग्रिकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या.

तर याचं एक प्रशिक्षण देऊन ऍग्रीकल्चर बिईंग ऍज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे त्या आपल्याला ऍग्रीकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन्स होते. मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर किंवा याची प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनानावरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, ऍग्रीकल्चरला मजबूत करण्यासाठी बीएससी ऍग्रीकल्चरमध्ये चांगल्या संधी म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळे मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत, जे स्वर्गीय एम एस स्वामीनाथन सर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं आहे की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघा, कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन ऍग्रीकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झालीये ही तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बर का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वार केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: 103.4 मेगाहर्ट्ज वर तसेच न्यूज ऑन AIR यांच्या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6 वाजता आहेत.
1: साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली?

त्यांची अद्भुत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।

0: महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम। बड़ी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का, नजर येत तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला। नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने, जीता जागता जणू संहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून, मरहबा सुभानअल्लाह। कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुर्मीत, त्याच गोड तळ पायतळ, फौजा फाटालाही बक्कळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा काप्य छळ छळ। वाटेत भेटेल त्याला चिरडी, ठेचीत खानाची सेना निघाली, धाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली, कोण कोण रोखणार हे वादळ। आता शिवबाचं काय खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुणार, चिंतेत पंत सरदार। पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या,
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवता कामा नये।
0: अशा वा

साठे चावा डोक्यात गनिमी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला अंतरल्याप्रमाणे

0: वाचला महाला नावाचा टोंबारी होता. औ म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला,
1: शिवबाच्या संगती महाला.
0: राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ.

पाठीशी असतील मावळे, अंगावर खेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील।

0: बघतोस काय मुजराकर या चित्रपटातील क्षितिज पटवर्धन यांचं गीत आता आपण ऐकलात, आदर्श शिंदे यांच्या आवाजात. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला.

0: तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सुभेदार या चित्रपटासाठी देवदत्त मनीषा बाजी आणि अवधूत गांधी यांनी गायलेलं दिग्पाल लांजेकरांचं हे गीत.

या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 6:30 झाली आहेत.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
4: श्रोते, आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊयात। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात राजेश जोहरी यांची ही भक्तिरचना अनूप जलोटा यांच्या स्वरात।

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जगजीत सिंग यांनी गायलेली सुदर्शन फकीर यांची ही गझल.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
0: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
3: आणि हीच परंपरा जपत लेख जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
0: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणी।
0: संपर्क 87400304008।
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ मोहोळ,
4: अरुण नरखेडकर अनगर।
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।

0: सपना अवस्थी यांनी गायलेलं पॉपगीत आता आपण ऐकलं. याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी सारी, साटी गल्ली, सोलापूर.
6: विद्यार्थिनींनो जरा इकडे लक्ष द्या.
7: सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं फक्त मुलींसाठी
8: 11वी साठी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू.
7: तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा,
6: मध्यवर्ती ठिकाणी असलेलं कॉलेज, शिवाय सिक्युरिटी सह वसतिगृहाची सोय.
7: जेईई, नीट, सीईटी यासह विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन.
8: क्रीडा आणि अन्य कला गुणांना वाव.
6: आजच प्रवेश घ्या सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालय,
8: मुरारजी पेठ, सरस्वती चौक, सोलापूर. मोबाईल 99 23 63 37 43.
7: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, युकेजी साठी
8: तसंच पहिली ते चौथी साठी
7: सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
6: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991.
9: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
10: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
9: श्रीकृष्ण गुरुकुल.
8: संपर्क 72 76 73 73 52.
0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार.
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला

0: राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळं या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खोबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई।

या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 7:10 झाली आहेत. ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनं.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.

0: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर। इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेसपर्यंत सगळं काही। प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य। श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श। तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।

श्रोतेहो, आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तर संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र याविषयीची संकलित माहिती, त्यानंतर उस्मानाबादी शेळी कारखानदारी ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तर 8:15 मंथन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:30 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 मराठी गाणी, तर 9:15 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:50 यावेळेत ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य अभिराम सराफ यांचं, सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. 7:15 आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग, वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभा हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते. त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवतीये का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
0: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात यूपीआय क्रांती, 5G केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, यूपीआय आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि यूपीआय हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं यूपीआय म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे. म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण यूपीआयच्या माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल, या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभाग

0: होत आहेत. अजून एक यूपीआयचं म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून दोन आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली आहे जी अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
0: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं, मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर, ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणितं करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकार जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप सारे कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँकमध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा. ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला, त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सीज आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्टमध्ये एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्टमध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळ्या जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. जातो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षणसाठी आहेत, आणि भारताला कोलॅबोरेशनसाठी नासाने बोलावलेलं आहे, त्यामुळे नासा इस्रो एसएआर म्हणजे निसार आपण पाठवली, ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती. आणि अनेक प्रकारचे आपण जीसॅट2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे एक्झियम 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेट

0: इनोव्हेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्लाला पाठवलं आणि त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
0: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोत आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सध्या भारतात करतोय आपण स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजींनी ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. डीआरडीओ, इस्रो आणि एचएएल ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबरमध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं,
0: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप्स भारतात आहेत परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स आता त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड त्यासाठी एक डीआरडीओची एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत आणि मला सांगायला आवडेल की आणि आयआयटी मुंबई, चेन्नई, आयआयएसटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःच्या कंपनी सुरू करायला लागलेले आहेत आणि त्यांना असे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात यूपीआयला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: मंडळी नमस्कार, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 16 जेष्ठ 1948, 6 जून 2026.
1: 86032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरु रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 9890252672.
0: मंडळी, आता जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी 500 ते 600 रुपये, सफरचंद 3500 रुपये, बीट 1200 ते 2000, कारली 4000 ते 4500 रुपये, वांगी 500 ते 3500 रुपये, कोबी 600 ते 2000, ढोबळी मिरची 2000 ते 5000, गाजर 1000 ते 2500 रुपये, फ्लॉवर 560 ते 2000 रुपये, गवार 3000 ते 7000, कोथिंबीर 300 ते 1000 रुपये, काकडी 500 ते 5000, सुका लसूण 7000 ते 14500 रुपये, चाकवत 700 ते 800 रुपये, हरभरा गरडा 5755 रुपये, हिरवी मिरची 1200 ते 4500 रुपये, पेरू 500 ते 2300 रुपये, जांभूळ 4000 ते 12000, करवंद 4000 ते 7000, खरबूज 500 ते 1200 रुपये, भेंडी 1000 ते 2500 रुपये, लिंबू 1000 ते 6000, आंबा 200 ते 800 रुपये, लोकल आंबा 1000 ते 6000, मेथी भाजी 600 ते 1700 रुपये, कांदा 100 ते 2800 रुपये, अननस 1000 ते 2700 रुपये, डाळिंब 1000 ते 2300, बटाटा 950 ते 1300 रुपये, राजगिरा 600 ते 700, तांदूळ मसुरा 3515 ते 6975 रुपये, शिराळी दोडका 2000 ते 5000, शेपू 500 ते 1500 रुपये, ज्वारी मालदांडी 4300 रुपये, पालक 400 ते 800, तांदूळजा 500 रुपये, टोमॅटो 500 ते 3200 रुपये, कलिंगड 400 ते 1000 रुपये आणि शरबती गहू 2605 ते 3970 रुपये. हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. आता कृषी सल्ला जाणून घेऊयात.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पिकांच्या वाढीसाठी पाण्यानंतर सर्वात महत्वाचा अन्नद्रव्य म्हणजे नायट्रोजन, ज्यालाच आपण नत्र असं म्हणतो. वनस्पतीमध्ये घडणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या हरित लवकाच्या निर्मितीमध्ये नायट्रोजनचा मुख्य सहभाग असतो. याशिवाय वनस्पतींच्या पेशीमध्ये घडणाऱ्या सर्व जैवरासायनिक क्रियांमध्ये देखील आवश्यक असलेली अमिनो ऍसिड्स, प्रथिनं, एन्झाइम्स तसंच न्यूक्लिक ऍसिड यांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन हा मूलभूत घटक आहे. त्यामुळे मुळांची वाढ, खोडाची जाडी, पानांची संख्या, फुटवा, फुलधारणा आणि दाणे भरणे या सर्वच प्रक्रियांमध्ये नायट्रोजन निर्णायक भूमिका बजावत असतो. नत्र अर्थातच नायट्रोजन हे अन्नद्रव्य पिकांमध्ये वहनशील असल्यामुळे त्याची कमतरता सर्वप्रथम

0: पिकांच्या तळाकडील किंवा जुन्या पानावर दिसून येते. पानं पिवळी पडणं, वाढ मंदावणं आणि उत्पादन घटणं ही नत्र कमतरतेची प्रमुख लक्षणं आहेत. शेतातील पिकं ही नायट्रोजनचं शोषण प्रामुख्यानं मास फ्लो पद्धतीनं करतात, म्हणजे जमिनीमध्ये पाण्यासोबत जेवढं नत्र विरघळलेलं असतं तेवढं नत्र मुळाद्वारे ही पिकं शोषून घेतात. त्यामुळे जमिनीतील ओलावा, सिंचन व्यवस्थापन आणि नत्राची उपलब्धता यांचा घनिष्ठ संबंध आहे. कोरड्या जमिनीमध्ये नत्र असलं तरी ते पिकांना उपलब्ध होतच असं नाही. पिकंही नत्राचं शोषण नायट्रेट आणि अमोनियम या दोन स्वरूपामध्ये करत असतात. नायट्रेट स्वरूपातील नत्र शोषण्यासाठी पिकांना ऊर्जेची आवश्यकता भासत असते, तर अमोनियम स्वरूपातील नत्र थेट पिकांना उपलब्ध होतं. अमोनियम आयन हे धन भारित असल्यामुळे त्याच्या शोषणावेळी पिकांच्या मुळांकडून जमिनीमध्ये हायड्रोजन आयन सोडले जातात, त्यामुळे मुळांच्या परिसरातील जमिनीचा सामू हा कमी होतो. याउलट नायट्रेट शोषणाच्या वेळी मुळांच्या परिसरातील सामू वाढतो आणि म्हणूनच पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये अमोनियम स्वरूपातील नत्र अधिक उपयुक्त ठरत असतं, तर नंतरच्या वाढीच्या अवस्थेमध्ये नायट्रेट स्वरूपातील नत्र अधिक फायदेशीर ठरतं. नत्राची कमतरता असल्यामुळे पिकांमध्ये इतर अन्नद्रव्यांचीही कमतरता जाणवते, कारण पिकांची वाढच मर्यादित राहते. मात्र नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर केल्यास बोरॉन, कॉपर आणि पोटॅशियम यांची कमतरता निर्माण होऊ शकते, तर मॅग्नेशियमची गरज देखील वाढताना दिसते. अशा पद्धतीनं आपल्या पिकांच्या वाढीसाठी पाण्यानंतर महत्वाचं असणारं म्हणजेच नायट्रोजन अर्थातच नत्र हे पिकांना योग्य प्रमाणात देणं हे हितकारक आणि फायदेशीर ठरतं.
1: कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र याविषयीची संकलित माहिती आपण ऐकूयात. वाचक स्वर आहे जयपाल खेडकर यांचा.
0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सुक्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त असतं, कर्बोदकांचं प्रमाण हे नगण्य असतं, तसंच प्रथिने अत्यल्प असतात, त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. हे लक्षात घेऊन सुक्या निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यामध्ये वापरला तर अनुकूल परिणाम दूध उत्पादन आणि जनावरांच्या वाढीवर दिसून येतो. जनावरांचं उत्तम आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या आवश्यक अशा पोषक घटकांचा प्रमुख स्रोत हिरवा चारा आणि पशुखाद्य आहे. हिरवा चारा टंचाईमुळे जनावरांना वाळलेला चारा द्यावा लागतो. कोरडा चारा म्हणून कडबा, मका, गव्हाचं काड, भाताचं काड, सुकलेलं गवत, सोयाबीन कुटार, बाजरीचं सरमाड या घटकांचा वापर केला जातो, परंतु या चाऱ्याची सकसता कमी असते, यातूनच पचनीय घटक कमी मिळतात. सुक्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त असतं, तर कर्बोदकाचं प्रमाण नगण्य असतं, त्यामुळे ती पचण्यास कठीण असतात. अशा प्रकारचा चारा खाऊ घातल्यामुळे जनावरांना पोट भरल्याचं समाधान सोडल्यास कोणतेही अन्न घटक मिळत नाहीत. सतत सुका चारा खाऊ घातल्यामुळे खनिज द्रव्य, प्रथिनं आणि कर्बोदकांची कमतरता निर्माण होऊन जनावरांना शारीरिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. सुक्या चाऱ्यामध्ये प्रथिनं कमी असल्यामुळे जनावर ढेरपोट म्हणजेच जलोदर दिसतो. अशा सुक्या निकृष्ट चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यात वापरला तर त्याचा अनुकूल परिणाम दूध उत्पादन आणि जनावरांच्या वाढीवर दिसून येतो. सुक्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्याची काही खास उद्दिष्ट आहेत, जसं की चारा हा निकृष्ट दर्जाचा असतो, यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, ही प्रथिनं पचण्यास कठीण असतात. तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त असतं, तर तंतुमय पदार्थामध्ये लिग्निन घटक जास्त असल्यामुळे असा चारा पचायला कठीण असतो. चाऱ्यामध्ये ऑक्झॅलेट सारखे घटक असतात, ते क्षार शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात. अन्न घटकांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीरावर आणि वजनावर विपरीत परिणाम होतोय. अशा निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी काही उपाय आहेत, जसं की चाऱ्याची कुट्टी. चारा कुट्टी न करता दिल्यास जनावरं केवळ सुकी पानं, नरम भाग खाऊन खोडाचा भाग तसाच ठेवतात, त्यामुळे चाऱ्याची नासाडी होते. सुका चारा कुट्टी न करता दिल्यास नासाडीचं प्रमाण 30% असतं. सुका चारा कुट्टी करून दिल्यावर नासाडी फक्त 5% एवढी होते. कुट्टी केल्यामुळे चारा चावण्यासाठी लागणारी ऊर्जेची बचत होते, चाऱ्याची पाचकता वाढते,

0: कमी जागेमध्ये जास्त चारा साठवता येतो. कमी चाऱ्यामध्ये जनावरांचं संगोपनही होतं. निकृष्ट चारा कुट्टी करून काही प्रमाणात उपलब्ध चांगल्या चाऱ्यासोबत मिसळून वापरता येतो. कुट्टी केलेला चारा जनावरांच्या खुराकात देखील योग्य प्रमाणात मिसळून संपूर्ण आहार म्हणून देता येतो. असं दिल्यास चाऱ्याच्या पाचकतेवर त्याचा अनुकूल परिणाम दिसतो आणि दूध उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. दुसरा उपाय म्हणजे निकृष्ट प्रतीचा सुका चारा जनावरांना पाण्यात भिजवून दिला पाहिजे. निकृष्ट प्रतीचा सुका चारा जनावरांना खायला रुचकर वाटत नाही, त्यामुळे हा चारा जनावर अधिक प्रमाणात खात नाहीत. या चाऱ्याचे 1 ते 2 सेंटीमीटरचे तुकडे करून 5 ते 6 तास भिजत ठेवावेत. त्यानंतर हा चारा जनावरांना खायला दिला तर तो अधिक प्रमाणात जनावरं खातात. निकृष्ट चाऱ्यातील अपायकारक घटक ऑक्झॅलेटचं प्रमाण कमी होऊन कॅल्शियमची उपलब्धता वाढण्यास यामुळे मदत होते. आणि तिसरा उपाय म्हणजे चाऱ्यावर गूळ आणि मिठाची प्रक्रिया. 100 किलोग्राम सुक्या चाऱ्यासाठी 1 किलो गूळ आणि 1 किलोग्राम मीठ प्रति 20 ते 25 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावं. हे द्रावण समप्रमाणात फवारावं. हा चारा 12 ते 24 तास झाकून ठेवावा, त्यानंतर जनावरांना द्यावा. या प्रक्रियेमुळे चारा मऊ होतो. चव वाढल्यामुळे हा चारा जनावरं आवडीनं खातात. सोबतच निकृष्ट चाऱ्यावर युरियाची प्रक्रियाही करता येते. कुट्टी केलेला चारा यासाठी सावलीत पसरला पाहिजे. 100 किलोग्राम चाऱ्यासाठी 4 किलोग्राम युरिया वापरला पाहिजे. प्रक्रियेसाठी 4 किलो युरिया 40 लिटर पाण्यामध्ये विरघळून घ्यावा. हे द्रावण समप्रमाणात 100 किलो कुट्टीवर शिंपडावं. चारा हलवून एकजीव करून घ्यावा. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन त्यामध्ये युरिया मिश्रण मिसळून घ्यावं. प्रत्येक थरात युरिया मिश्रण मिसळून घेतल्यावर चाऱ्यावर दाब देऊन चाऱ्यातील जास्तीची हवा काढून घ्यावी. संपूर्ण चारा जाड प्लास्टिक कागदानं झाकून घ्यावा, जेणेकरून बाहेरील हवा आणि पाणी या बॅगमध्ये येणार नाही. 21 दिवस हा चारा हवाबंद ठेवावा, कारण यावर व्यवस्थित युरिया प्रक्रिया होते. आणि 21 दिवसानंतर हा चारा उघडावा. आवश्यक तेवढा चारा बाहेर काढावा. 2 ते 3 तास पसरून उघडा ठेवावा, जेणेकरून त्यातील अमोनिया वायू निघून जाईल. त्यानंतर तो खायला द्यावा. शक्य असल्यास चाऱ्यावर गुळाचं पाणी शिंपडावं, त्यामुळे त्याची उपयुक्तता वाढते, तो रुचकर होतो. चारा देताना काही काळजी घ्यावी, जसं की चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करताना पशुतज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. प्रक्रिया केलेली कुट्टी 6 महिन्यांखालील वासरांना करडांच्या आहारामध्ये देऊ नये. प्रक्रिया केलेला चारा गाभण, आजारी जनावरं, पोटाचे विकार चालू आहेत अशा जनावरांना देऊ नये. प्रक्रियायुक्त चाऱ्याचा समावेश जनावरांच्या आहारात एकदम करू नये. या चाऱ्याचा समावेश हळूहळू वाढवत न्यावा, जेणेकरून जनावरांच्या पोटातील जीवाणू त्याचा व्यवस्थितरित्या वापर करू शकतील. प्रक्रियायुक्त चारा देत असताना जनावरांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. याचे फायदे असे की या प्रक्रियांमुळे सुक्या चाऱ्याची पाचकता वाढते. सुक्या चाऱ्यातील नत्राचं प्रमाण म्हणजेच प्रथिनांचं प्रमाण वाढतं. चाऱ्यातील नको असलेले अपायकारक घटक जसं की ऑक्झॅलेट काढून टाकलं जातं. जनावरांचं वजन वाढतं आणि दूध उत्पादनामध्ये देखील वाढ दिसून येते. या पद्धतीनं निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र आपण अवगत केल्यास त्याचा आपल्या जनावरांच्या दूध उत्पादन आणि जनावरांच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतोय.
1: निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं तंत्र याविषयीची संकलित माहिती आता आपण ऐकली. वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. आता उस्मानाबादी शिळी कारखानदारी याविषयी ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: प्रसारित करीत आहोत शेळी कारखानदारी याविषयी उस्मानाबादी शेळीचे जनक तथा उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेसचे संस्थापक डॉक्टर वसंत मुंडे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस पोलीस मुख्यालयासमोर आनंदनगर धाराशिव.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि पशुपालकांनो. पशुपालकांनो, उस्मानाबादी शेळी ब्रीड हे आता आपल्याला सांगण्याची गरज नाही, परंतु उस्मानाबादी शेळीचं ब्रीड हे जागतिक स्तरावर नेण्यामध्ये, राष्ट्रपती पदक मिळवून देण्यामध्ये आणि उस्मानाबादी शेळीचं देशभर ज्यांनी क्रांतिकारी रोजगार निर्मितीचं पाऊल टाकलेलं आहे, नवीन अनेक तरुणांना शेळी पालनातून उभा केलेला आहे, असे ग्रामीण अर्थ

क्रांतीचे शिल्पकार उस्मानाबादी शैलीचे जनक डॉक्टर वसंतराव मुंडे हे नाव आता महाराष्ट्राला परिचित झालेलं आहे. त्यांनी OGMS अर्थात उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस हे सेवानिवृत्तीनंतर स्वतःची एक एजन्सी सुरू केली. शिवाय उस्मानाबादी शेळी गटाचे ते प्रमुख आहेत. याशिवाय महाराष्ट्र शेळी उत्पादक संघाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. याशिवाय ISSGPO ही जी केंद्र सरकारची एक संस्था असते

0: ही जी केंद्र सरकारची एक संस्था असते तिचे लाईफ मेंबर देखील आहेत. अशाच उस्मानाबादी शेळीचे जनक असलेल्या डॉक्टर वसंतराव मुंडे यांच्याशी आज आपण शेळी पालन, शेळी मार्केटिंग आणि त्यांच्या शेळीच्या जागतिक स्तरावरच्या मार्केटिंग संदर्भात काय कल्पना आहेत आणि यातून आपल्याला रोजगार कसा मिळू शकेल, शेळीपालनचं महत्व आजच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर वसंतराव मुंडे साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
0: आता मला सुरुवातीला सांगा की उस्मानाबादी शेळी ब्रीडच्या संदर्भात तुमच्या नवीन तरुणांना रोजगार निर्मिती संदर्भाच्या काय कल्पना आहेत?
1: महात्मा गांधीजी एक शेळी स्वतः पाळत असेल आणि तिला ते गरीबाची गाय म्हणत असेल. त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं लिहून ठेवलं आहे की ग्रामीण भागाचं दारिद्र्य दूर करायचं असेल तर शेळी पालनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यामुळं खेड्याकडे चला ही त्यांची हक होती, पण वेळ आता ग्रामीण भागाकडे परत जाण्याची वेळ आली आणि शेळी त्यासाठी एक उत्तम मिडियम आहे. आणि ह्या मिडियमचा, ह्या वस्तूचा बेरोजगार तरुणांनी जर फायदा घेतला तर ग्रामीण भागामध्ये या शेळीमुळे त्यांना प्रचंड रोजगार निर्मिती होऊ शकते.
0: ते सांगा कशी?
1: आपल्या यासाठी क्रांती करायची. म्हणजे ज्या घरात शेळी आहे त्याच्या घरामध्ये आत्महत्याच होत नाही. आर्थिक दृष्ट्या हे काय आहे, एटीएम आहे. या शेळीमुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसा मिळू शकतो, पाहिजे तेव्हा दूध मिळू शकतं. म्हणजे शेळी हे डबल एटीएम आहे. ऑल टाइम मिल्क, म्हणजे दूध रात्री 12 वाजता शेळीला म्हणा शेळी शेळी दूध देते, शेळी दूध देते. आणि शेळीचं दूध खरंच उपकारक आहे. गाई म्हशीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधाला आरोग्यदृष्ट्या खूप महत्व आहे.
0: आता डॉक्टर मुंडे साहेब मला सांगा की उस्मानाबादी गोट मार्केटिंगच्या वतीनं आता नवतरुणांसाठी काय आपण योजना आणली आहे?
1: तर आपण तरुणांना शेळी पालनाचं एकतर प्रशिक्षण देतो, त्याबरोबर त्यांना शासकीय योजनांची माहिती देतो, त्यांना शेळ्यांचा पुरवठा करतो आणि त्यांच्या शेळ्या पण मी खरेदी करतो. आणि हे आजच नाही करत, मी गेल्या 25 वर्षापासून करत आहे. कलकत्त्यापासून ते केरळापर्यंत शेळ्यांची विक्री केली मी.
0: जसं शेळी पालनाचे गट असतात, त्या शेळी पालनाच्या गटामधून काही तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध करून द्या. शेळी पालन करायचं असेल, त्यासाठी मार्केटिंग करायचं असेल, त्यासाठी प्रशिक्षण काय आरोग्याच्या विषयी शेळीचं असेल, हे तुम्ही कसं देता?
1: आपण सगळ्या काही इच्छुक लोक आहेत, दर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये 3 दिवस आपण शेळी पालनाचं ट्रेनिंग देतो आणि यामधून त्यांना त्या शेळी पालनासाठी आता उभं करतो. आता मार्केटिंगमध्ये ट्रेंड आपला असा आहे, बाजारमध्ये जर विक्री करायची झाली तर एक अर्धा घंटा त्याच्यामध्ये एकमेकाशी वाद करून घालीत बसावं लागते, तेव्हा त्या शेळीचा सौदा होतो. शेळी वजनावर विकावी हा ट्रेंड मी सुरू केला. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शेळी वजनावर विकणारा ट्रेंड मी सुरू केला. त्याचा फायदा असा झाला की व्यवहार हे मोठ्या प्रमाणात सहजासहज होऊ लागले. त्यामुळे काय झालं की व्यवहार होण्यासाठी फार सुलभता निर्माण झाली.
0: आता मला सांगा सर की जसं कुक्कुटपालन हा एक शेतकऱ्यांचा एक पूरक उद्योग आहे, तसं शेळी पालनाचा पूरक उद्योग कसा काय असू शकेल आपल्या शेतकरी बांधवांसाठी?
1: ऍक्च्युअली बोलायचं झालं तर कसं आहे, शेळी हा फार महत्वाचा प्राणी आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. ग्रामीण भागातल्या मुलींच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची हमखास कमी असते असं डॉक्टर म्हणतात. हिमोग्लोबिनची कमी दूर करण्यासाठी शेळीचं दूध हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये शेळी असावी असं माझं मत आहे. कारण शेळी ही कसं आहे, कुठल्या वयाचा माणूस सांभाळू शकतो. आणि बापा छोटी धंदा आहे, खायला हिला कमी लागते, जागा कमी लागते, पाणी कमी लागतं आणि चारा देखील कमी लागतो. त्यामुळे अशा प्रकारचा प्राणी छोट्या शेतकऱ्यांनी मोठ्या शेतकऱ्यांनी सांभाळायला काही हरकत नाही. ह्याला मार्केट प्रचंड आहे. शेतकऱ्यांमध्ये शेळीपालनाची प्रचंड आवड निर्माण झाली, परंतु ही आवड आपल्याला कुठल्या तरी कारखानदारी स्वरूपमध्ये प्रवर्तित करायची आहे.
0: कशी?
1: आता ही प्रवर्तित करण्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र यावं लागेल, विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये उतरावं लागेल. जोपर्यंत आपण एकत्र येत नाहीत, विचार विनिमय करत नाहीत, जोपर्यंत याचे महोत्सव साजरे करत नाही, शेळी महोत्सव साजरा करत नाहीत, जोपर्यंत शेळीची मेळावे घेत नाही किंवा शेळी संबंधी आपण बैठक घेत नाही, शेळी उत्पादक संघ तयार करत नाही, तोपर्यंत आपलं हे अशक्य. आणि त्यामुळे 19 साली विखे पाडले जशी साखर कारखाने सुरू केली तशी आपल्याकडे शेळी कारखानदारी ही सुरू व्हायला पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलांना पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसायाचे मार्गदर्शन होणं अत्यंत जरुरी आहे. याशिवाय आपण शेळी कारखानदारी पुढे नेऊ शकणार नाही.
0: मला सांगा डॉक्टर वसंत मुंडे साहेब, तुमची कल्पना खूप छान आहे. आता उस्मानाबादी शेळीचं बोकड जर मार्केट म्हणून विचार केला तर त्याचं किलोमध्ये आणि एकंदरीत दरामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर आजचे दर काय आहेत बोकडाचे, मटणाचे, आणि टनामध्ये त्याचा एव्हरेज काय आहे, आणि असं उत्पादन कृषी क्षेत्रात कुठलं आहे की यासारखं नाहीच?
1: शेतीमध्ये ऊस 3000 रुपये टन आहे, म्हणजे 3 रुपये किलो आहे. बोकडाचं मटण 800 रुपये किलो आहे, म्हणजे 8 लाख रुपये टन आहे. म्हणजे कोणता शेतीमधला कोणता आयटम असा आहे जो 8 लाख रुपये टनाचा आहे? आणि त्यामुळे तुम्ही जर 10 शेळ्या पाळल्या तर तुम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं आणि जोडधंदा आहे. आणि शेळीचं असं वैशिष्ट्य असं की शेळीचा कुठलाच पार्ट वाया जात नाही. शेळीचं खत आणि लेंडी खत हे तर शेतकऱ्यासाठी आवश्यक आहे. एकदा शेतात पडले की 5 वर्षे बिनधास्त राहायचं.
0: आता शेळी कारखानदारी हा जो शब्द तुम्ही वापरला आहे, हा शेळी कारखानदारी उभारण्यासाठी आपला काय स्वतःचा पुढाकार असेल आणि तुम्ही कसं मार्गदर्शन कराल आमच्या तरुणांना?
1: शेळी कारखानदारीसाठी मी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना, बेरोजगारांना आणि जे कोणी करते आहेत शेतीमध्ये,

0: ह्या सगळ्या तरुणांना मी आवाहन करतो की बाबांनो आपण एकत्र येऊया आणि तुम्ही जिथं असाल तिथून मला तुम्ही तुमचा फोन नंबर द्या, तुमचे नाव पत्ता द्या, आपण एकत्र कुठेतरी जमूया आणि ह्या शेळी कारखानदारीसाठी सरकारकडे आपण कारखानदारी स्वरूपामध्ये उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, शासनाला सांगूया, सहकार खात्याला सांगूया आणि सहकारामधून आपला उद्धार करून घेऊया. कारण ह्या शेळी पालनामधून आपण महाराष्ट्रामध्ये लाखो तरुणांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो. तर ह्या तरुणांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही खेड्याकडे या, शेळी पालन करा. शेळी पालनामधून तुम्हाला खूप मोठी प्रगती करता येईल. शेळी पालनासारखं दुसरं एक चॅलेंजिंग फील्ड दुसरं नाही. उसाला लिमिट आहे, उसाला पाण्याची मर्यादा आहे, शेळीला पाणी कमी लागते आणि शेळीला चारा कमी लागतो. त्यामुळे शेळी पालन हे आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान उभं आहे आणि शेळीचं मटण हे जे आहे ते रेडी टू इट, म्हणजे प्रत्यक्ष आपण जे त्याचं वाळवून तयार केलं जे पॅकेज आहे ते आपण अगदी रेडी टू इट, म्हणजे गरम पाण्यात टाकलं की ते खाण्यासारखं व्हावं अशा पद्धतीने आपण त्याचं ते पॅकिंगमध्ये पुरवठा करूया. जसं दुधाची पिशवी आपल्या दारात येऊन पडते सकाळी सकाळी, पेपर वर्तमानपत्र जसं येऊन पडतं तसं ते मटणाचं पॅकेट आपल्या दारात येऊन पडलं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला त्याची प्रगती करायची आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकटा माणूस काय करणार आहे, एक अकेला थक जायगा तर सबने मिलकर हात बढाना.
1: निश्चित सर, शेळी कारखानदारीची कल्पना आपण आमच्या श्रोत्यांना किंवा पशुपालकांना खूप छान मांडलेली आहे. समजा आमच्या तरुण शेतकरी बांधवांना, तरुण मुलांना, शेळी पालकांना जर आपलं काय मार्गदर्शन हवं असेल आणि शेळी कारखानदारी संघाचं सभासद व्हायचं असेल तर काय प्रोसिजर आहे आणि काय मार्गदर्शन कराल तुम्ही?
0: शेळी उत्पादक संघाचं सभासद होण्यासाठी विनाशुल्क आहे, याला काही पैसे लागत नाहीत. फक्त तुम्ही तुमचं नाव, संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर जर दिला तर आम्ही रजिस्टरमध्ये तुमची नोंद करू आणि जेव्हा गरज पडेल तुम्हाला मिटिंगला आम्ही बोलू किंवा मेळाव्यासाठी बोलू आणि त्या मेळाव्यामधून आपण सगळे एकत्र येऊन पुढची वाटचाल करूया, पुढची दिशा ठरवूया. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एकत्र येणं महत्वाचं आहे.
1: एकत्र येण्यासाठी किंवा आपल्याशी संपर्क साधण्यासाठी आपला पत्ता आणि मोबाईल नंबर आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: माझं ऑफिस पोलीस मुख्यालयासमोर धाराशिवला आहे आणि या ठिकाणी उस्मान शेळीच्या संदर्भामध्ये ऑफिसमध्ये फक्त आम्ही शेळी पालनाच्या संदर्भामध्ये सगळी माहिती आपल्याला देऊ शकतो. तुमच्या बँकेच्या काही स्कीमसाठी आम्ही मदत करू शकतो, कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. तेवढं आम्हाला म्हणजे कायदेशीरित्या तुम्हाला मदत करेल तेवढं आम्ही करू शकतो आणि तुम्हाला शेळ्यांचा देखील पुरवठा करू शकतो आणि तुमच्या शेळ्या देखील आम्ही खरेदी करतो. ते असे म्हणजे सर्वांगीण विकासाचं हे साधन आहे. त्यासाठी माझा नंबर आहे, माझं नाव आहे डॉक्टर वसंत मुंडे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9422 56 53 65. पुन्हा एकदा सांगतो, माझं नाव डॉक्टर वसंत मुंडे, माझा मोबाईल नंबर आहे 9422 56 53 65.
1: श्रोतो, डॉक्टर वसंत मुंडे साहेबांशी शेळी कारखानदारी किंवा शेळी संघाचा जर आपल्या सभासद व्हायचं असेल आणि उस्मानाबादी शेळी मार्केटिंग संदर्भात, पालना संदर्भात काही त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित आपण डॉक्टर मुंडे साहेबांशी संपर्क साधू शकता आणि त्यांचा मोबाईल नंबर पुन्हा एकदा नोंद करून घ्या आपण. डॉक्टर वसंत मुंडे यांचा मोबाईल नंबर आहे 9422 56 53 65. तेव्हा श्रोते हो, आपण निश्चित डॉक्टर वसंत मुंडे साहेबांशी आपण संपर्क करू शकता. तेव्हा डॉक्टर वसंत मुंडे साहेब, आपण शेळी कारखानदारी या संदर्भात उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेसच्या मार्फत जी काही तुम्ही नवीन सेवा सुरू करणार आहात, नवीन संघ स्थापन करणार आहात, तर हा संघ निश्चित यशस्वीरित्या उभा राहील आणि अधिकाधिक तरुण शेतकरी पशुपालक आपल्याशी संपर्क करतील अशी आशा करूया. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण शेळी कारखानदारी याविषयी उस्मानाबादी शेळीचे जनक तथा धाराशिव येथील उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेसचे संस्थापक डॉक्टर वसंत मुंडे यांची मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते उस्मानाबादी गोट मार्केटिंग सर्व्हिसेस, पोलीस मुख्यालयासमोर, आनंदनगर, धाराशिव.
3: उस्मानाबादी शेळी कारखानदारी याविषयीचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकला.

होळीही दत्ता आपण ऐकलात. याबरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM 103.4 MHz वरून, तसेच न्यूज ऑन AIR या आमच्या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवरून. रात्रीचे 8 वाजतायत.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारही चालू.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन मनास वाटे तया द्यावे रूप नवीन समजावून घ्या आहे उपाय सोपा चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने लिक्विड सोप फ्लोर क्लीनर ब्लू क्लीनर बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर चैतन्य केमिकल शिवस्मारक समोर.

0: शिंदेचा उक सोलापूर।
1: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस आनारशांसह करू लेकीचा ही थाट।
3: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा।
4: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर।
5: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन।
6: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
5: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर।
7: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये,
8: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट। आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
9: 86032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरु रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, मोबाईल 9895286072।
10: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार, डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर। मोबाईल 88 86 36 00 88।
11: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
9: मोबाईल 77192922555।
3: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोलेकाटी, इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू, संपर्क 94218 760 55।

धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन।

आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी
काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक

0: कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवस अखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCI श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासन गृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं जंतरमंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 8:15 झाली आहेत.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84008 803 719 आणि

0: 0217725222.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आता प्रसारित करत आहोत मंथन या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण.

0: अरे राम, ये आणि हे काय तुझ्या हातात चक्क छत्री?
1: पावसाचं काही सांगता येत नाही रे मोहन, म्हणून आपली तयारी असलेली वरी नाही का?
2: रामभाऊजी या या, तुमच्यासारख्या भाबड्या भक्तांसाठी पाऊस पडणारच, बघा तुम्ही नक्की
1: काय सांगता.
0: भाबड्या भक्तांसाठी काय मीरा, नावाचा राम असला तरी तो भाबडा नाहीये.
1: मीरा बहिणी, हल्लीच्या जमान्यात भाबड राहून कसं चालेल, कणखर राहावं लागतं.
0: मीरा, त्याच्या हातातली छत्री पाहून तू त्याला भाबडा म्हणालीस ना?
2: तेच सांगतेय, पावसाची ती गोष्ट सांगितली जाते ना आपल्याकडं लहानपणापासून.
1: वहिनी, इतक्या गोष्टी ऐकल्यात ना, कान गोष्टी, गप्पा गोष्टी, वायफळ गोष्टी, फुकाच्या गोष्टी, आता तुम्ही कोणती म्हणताय यापैकी?
2: अहो सांगते, पावसाची वाट पाहणाऱ्या एका गावात एक जण उद्या डोंगराजवळ पाऊस पडतो असं म्हणाला होता.
1: बर,
2: पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं, ती गोष्ट.
0: अच्छा, ती होय.
1: मला नाही आठवली बाबा, कोणती हो?
2: तुमच्या छत्रीवरून निघालाय विषय भाऊजी.
1: हो ना, म्हणूनच तर विचारतोय ना.
0: अरे, एका गावात पावसाची वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना परगावहून आलेला पाहुणा म्हणाला,
1: काय
0: माझ्यावर विश्वास ठेवणार असाल तर तुमच्या गावात उद्या डोंगराजवळ पाऊस पडतो.
2: तुम्ही सांगताय गोष्ट, सांगा.
0: उगीच ताणू नकोस, तू सांग.
1: मोहन, अरे वहिनीने आठवलेली गोष्ट आहे, त्यांना सांगू दे ना.
0: बरं बाबा.
2: तर दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला सगळे गावकरी डोंगराजवळ पोहोचले.
1: बर,
2: पाहुणा आला, त्यानं पाहिलं आणि जाहीर केलं, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, मग मी पाऊस कसा पाडणार?
1: हा, हे सोपं आहे, मीही उद्या तसंच जाहीर करतो. विश्वास आहे की नाही हे लोकांच्या मनात शिरून कसं पाहणार हो?
0: राम, तुझ्यासारखा भाबडा माणूस नव्हता गावात.
2: होता, पण तो होता छोटासा एक मुलगा.
1: म्हणजे
2: पाऊस पडला तर भिजायला नको म्हणून फक्त एका त्या छोट्या मुलानंच छत्री आणली होती.
1: बर,
2: कारण त्याचा विश्वास इतका दृढ होता, पाहुणा पाऊस पाडणारच असं त्याचं ठाम मत झालं.
1: वा वा वा, म्हणजे मी विश्वासू माणूस आहे.
0: होय, उद्या येणाऱ्या पाहुण्याला विश्वास देण्यासाठी तुझी छत्रीची कृती महत्वाची आहे.
2: होय, कारण उद्यापासून मृग नक्षत्र सुरू होत आहे ना.
1: मृग नक्षत्र हे पावसाचं, आणि शहरात पावसात ओला होऊन भिजलेल्या कपड्यात ड्युटीवर जाणं योग्य नाही म्हणून छत्री हवीच.
2: यालाच भाबडा विश्वास म्हणायचं भाऊजी.
0: मीरा, विश्वास महत्वाचा असतो. भाबडा हे विशेषण कशासाठी बरं?
1: नको मोहन, त्यांना तू आता प्रश्न विचारू नकोस.
2: का?
1: त्या लगेच सोलापूर हे पर्जन्य छायेच्या प्रदेशात आहे वगैरे वगैरे सुरू करत.
2: सुरू करायचं काय भाऊजी त्याच्यात, आहेच ते पर्जन्य छायेच्या प्रदेशात. मी नाही म्हटल्यानं ते थोडंच पावसाळी प्रदेशात राहणार आहे.
0: होय ना, मान्सून कमी असेल असा अंदाज व्यक्त केला गेला ना, म्हणून त्याला काळजी आहे.
2: काळजी आम्हा सगळ्यांनाच आहे.
1: अल निनो पॉवरफुल असेल म्हणतायत.
2: हो, पण तो फक्त सुरुवातीच्या काळात. जुलै नंतर जोरदार पाऊस पडणार असंही म्हटलं जातंय.
0: हो ना, आपल्याकडे तर परतीचाच पाऊस असतो.
1: अल्निनोचा प्रभाव 2 महिन्यांनी कमी होऊन ऑगस्ट नंतर मुसळधार बरसणार असंही म्हणतायत काही तज्ज्ञ लोक.
2: पण त्यावर विश्वास ठेवून नाही चालणार बरं का भाऊजी, आपल्याला सगळ्याची तयारी ठेवावी लागणार.
0: काय तयारी ठेवायची मीरा? म्हणजे झाडं लावायची असंच ना.
1: कालच पर्यावरण दिन झाला.
0: हो,
1: किती झाडं लावली?
2: किती झाडं लावली असं विचारण्यापेक्षा मागच्या वर्षी लावलेली किती झाडं जगली असं विचारायला हवं की नको?
0: अगदी बरोबर आहे मीरा तुझं. झाडं लावणाऱ्यांपेक्षा तोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे हल्ली.
2: तेच म्हणते,
1: कोणत्याही विकासात

0: कलात्मक कामासाठी आधी घाला घातला जातो तो झाडांवरच.
1: सोलापुरात हे प्रमाण फारच आहे. परवा एका भागातल्या शेकडो झाडांची कत्तल एकाच दिवशी केली यंत्र लावून.
0: बापरे,
2: कसला आलाय पर्यावरण दिन काय रे बाबा.
1: नाहीतर काय,
0: भाबडे असतात पर्यावरणवादी.
1: तुमच्यासारखेच की भाऊजी.
0: होय, पर्यावरणवाद्यांची संख्या कमी आहे, त्यांचा आवाज क्षीण आहे.
2: हो ना, इन्फ्रास्ट्रक्चरच्या रस्ते विकासाच्या नावाखाली आधी झाडच तोडतात.
1: आणि नुसती झाडच नाही, गावाजवळच्या कोरड्या नदी नाल्यात जाऊन लोक घर बांधून राहतायत.
0: होय, शहरात राहणं आता सोपं राहिलेलं नाहीये मीराबाईंनी.
1: हो खरंय. आता हेच बघा ना, हे अजीब शहर की जिंदगी, न सफर रहा न कयाम है.
2: वा वा मीरा, छानच.
0: काय छान, अर्थ कळला पाहिजे ना. कयाम म्हणजे काय सांग बरं.
2: मला ठाऊक आहे राम.
1: सांगा सांगा, त्यांना सांगा.
2: कयाम म्हणजे स्थैर्य, स्थिरता, निवाऱ्यांचं ठिकाण.
0: आत्ता आलं माझ्या लक्षात मीराबाईंनी. खरंय, है अजीब शहर की जिंदगी, न सफर रहा न कयाम है. वा वा वा वा.
2: पुढची ओळ ऐक ना, सांग ना मीरा.
1: हे अजब शहर की जिंदगी, न सफर रहा न कयाम है. कही कारोबार सी दोपहर, कही बदमिजाज सी शाम है.
0: वा वा वा मीरा वहिनी, शहराचं नेमकं वर्णन आहे बर का. शहरातल्या जगण्यात स्थैर्य नाही, आर्थिक व्यवहारात दुपार टळते आणि संध्याकाळ तर दुष्टासारखं वागते.
2: बशीर बदर साहेबांची आहे ना.
1: हो, नुकतेच गेले ना ते.
0: हो ना,
1: पण त्यांना शहराचं वर्णन असं का बरं करावं वाटलं असेल.
0: कारण शहरात फक्त दिवस साजरे होतात.
2: पर्यावरण दिनासारखे.
0: हो ना,
2: सगळं त्या दिवसापुरतं मर्यादित असतं.
0: मग काय.
1: माग व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं एक व्यंगचित्र खूप गाजलं होतं.
0: कोणतं कोणतं.
1: एकाच खड्ड्यात 25 वेळेला वृक्षारोपण केलं गेलं असं सांगणार.
0: अच्छा. वहिनी, शहरी लोक आता एवढे उत्सवी झालेले आहेत ना, ते त्याचाही उत्सव करतील.
2: म्हणजे
0: म्हणजे काही नाही, एकाच खड्ड्यात 25 वेळेला वृक्षारोपणाचं रौप्य महोत्सवी वर्ष सगळ्यांनी यावं अशी जाहिरातही करतील.
1: करतील खरं बरं. कशाचा उत्सव करतील ते सांगता येत नाही.
0: हो ना.
1: आणि जोडीला जहा वादियों में नए फूल आए, तुम्हारी हमारी मुलाकात होगी, अशा बशीर साहेबांचा शेरही वारतील.
2: हो ना, म्हणजे तोच खड्डा, तोच पाहुणा, तेच कार्यकर्ते, तोच पर्यावरण दिन.
0: मग काय तर,
2: रोप फक्त नवं असतं बघ. दरवर्षी तिथंच भेटू असंच ना.
0: मग काय तर, कमाल आहे. पण मीराबाईंनी किती कोमल अर्थाचा शेअर तुम्ही पर्यावरण दिनामध्ये अगदी ढेर केला.
2: आणि त्यात कसलाही फेरफार न करता.
1: करणार काय मग, परिस्थिती तशीच आहे ना. लोकांना आस्वाद घेण्यासाठीचं स्वास्थ्यच उरलं नाहीये.
0: हो, मी पाहतो ना शहरात संध्याकाळी कोणताही दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी देखील लोक रात्री 8-8:15 पासूनच चुळबुळ सुरू करतात घरी जायची.
2: का का, कशासाठी.
0: अरे, श्रोत्यातील निम्म्याहून अधिक माणसं 85 पुढची आणि त्यातल्या निम्म्याहून अधिकांना शुगर.
1: मग
0: मग काय, जेवण करून शुगरची गोळी घ्यायची त्यांची वेळ असते 8:30 त्यामुळे ते उठून जायला लागतात.
1: हो खरंच आहे, तब्येत सांभाळणं गरजेचं असतं त्यांना भाऊजी.
2: होतं असं बऱ्याचदा, मंचावर कलावंत जीव तोडून कला सादर करत असतात आणि तिकडे लोक पलायनाच्या तयारीत असतात.
0: मग काय तर,
1: चालायचंच. आस्वाद घेणं राहून जातं त्यामुळं, हेही खरं आहे. नाही,
0: बरेच जण काय म्हणतात माहिती का, कार्यक्रमाला आलेले, अच्छा आता ह्याच्यानंतर ते हे गाणं आहे म्हणणार आहे ना. ते आम्ही ऐकलंय गाणं खूप वेळेला आणि वाटलं तर आम्ही पुन्हा घरी जाऊन युट्यूब वरती ऐकू शकतो. आम्ही आता चलतो.
2: हो ना, सगळं आता आपल्या सोयीनं सुरू आहे.
0: मग काय तर.
1: आणि आता त्यात AI ची भर पडली आहे.
0: हो ना,
1: जोडीला ChatGPT आहेच, शिवाय व्हॉइस चॅट देखील आहे.
0: काय सांगावं
2: मीरा, किती माहिती आहे ग तुला हे सगळं.
0: खरं या बहिणी, व्हॉइस चॅट मुळे तर आता संवादासाठी दुसऱ्या माणसाची गरज नाही.
1: भाऊजी, कोडकर मुलांना त्यांच्या माता मोबाईल गेम सुरू करून देतात ना, तसं कित्येक ज्येष्ठ नागरिकांना व्हॉइस चॅट ओपन करून दिलं जातं.
0: बर,
1: बसा आता बोलत.
2: कमाल आहे बाबा, घरातल्या माणसांना एकमेकांशी, ज्येष्ठांशी बोलायला वेळच नाही आता.
0: हो, आणि या व्हॉइस चॅटिंगला विषयाची मर्यादा नाही. कोणत्याही विषयावर बोलता येतं.
1: खरंय खरंय. भाऊजी, पूर्वी बघा, कानात इयरबड घालून बडबडत जाणारे तरुण तरुणी रस्त्यावर आपल्याला दिसायचे.
0: हो,
1: वाहन चालवताना दिसायचे.

0: अजूनही दिसत आहेत ते.
1: हो
2: हो तसंच आता मोबाईल तोंडाशी घेऊन व्हॉइस चॅट करणारे वृद्ध दिसायला लागतील.
1: आता ही समृद्धी म्हणायची की अधोगती
0: ते आपणच ठरवायचं.
1: मग काय,
0: लाख रुपयांचा मोबाईल घेऊन लाख मोलाच्या माणसाशी संवाद करण्याऐवजी त्यांना व्हॉइस चॅट मध्ये गुंतवणाऱ्या पिढीला काय म्हणणार?
1: काळाशी रिलेव्हंट राहायला हवं आता वृद्धांनीही.
2: म्हणजे भाऊजी काय म्हणायचंय तुम्हाला?
1: शहर आणि खेड्यातलं अंतरही आता कमी झालंय. शहरात जे काही मिळतं ते खेड्यातही सहज उपलब्ध आहे.
2: हो,
1: त्यामुळे सगळ्या ठिकाणच्या वृद्धांनी नव्या पिढीशी जुळवून घ्यायला हवं.
0: हो ना, जुने लोक अजूनही आमच्या काळी असं नव्हतं असं सांगण्यातच धन्यता मानतात.
2: आमच्या पुस्तकांवर चर्चा करणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर सगळे साने गुरुजींच्या काळातच रमलेले आहेत अजून.
1: साने गुरुजी मोठेच होते
0: हो ना,
1: पण काळ आणि साहित्य खूप पुढे गेले.
2: हो,
1: जुन्याचं दळण दळत आता बसू नये असं मला वाटतं.
0: अगदी खरंय राम, त्यासाठी शहाणपण म्हणजे समजदारी यायला हवी. लोक अजून दुनियादारीमध्येच रमले आहेत.
2: अच्छा, म्हणजे निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई ही अंगाई म्हणायची नाही तर
1: ती ऐकत असतात. आम्ही लहानाचे मोठे झालोत ना.
0: हो ना, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची ती जादू आहे.
1: हो,
2: सुमनताई म्हणजे प्रतिलताच नाही का?
0: मीरा, माझा त्याला विरोध आहे. प्रतिलता काय
1: म्हणजे लता मंगेशकर सारखाच त्यांचाही आवाज मधुर होता असं म्हणायचं त्यांना.
0: असं नसतं राम, प्रत्येक गायक गायिकेचा आवाज स्वतंत्र असतो.
2: मग सुमनताई म्हणजे स्वरांचा ताजमहल असं म्हणूया हवं तर.
1: पुन्हा तेच बहिणी, एखाद्याचं मोठेपण तुलनेनं दाखवण्याची गरजच काय म्हणतो मी.
0: हो ना,
1: आपल्याला ते आतून समजतं ना, मग झालं तर.
0: हे बरोबर आहे, मोठेपणा हाही स्वतंत्रच असतो. तो कुणाच्या तुलनेत नसतो बरं का.
2: तरीही आपलं म्हणणं समजावं म्हणून तुलना करावी लागतेच ना. हिमालयासारखी उंची, सह्याद्रीसारखी अभेद्यता, गंगा जलाची निर्मलता वगैरे तपशील दिला की लगेच कळतं समोरच्याला. बरोबर आहे की नाही भाऊजी?
1: आता तर एआय मुळे सगळं एका क्षणात आपल्या मोबाईलवर उपलब्ध होत आहे.
0: राम, ते ठीक आहे. मीरा, तुझा तुलनेचा मुद्दाही ठीक आहे, पण जोवर एआयला फुलात सुगंध घालायला जमणार नाही तोवर अस्सल तेला मरण नाही. सुमन कल्याणपूर हे अशा अस्सलतेचं दुसरं नाव आहे. काय खरंय की नाही?
2: वा, सुमन आणि फुलाच्या सुगंधातील अस्सलता हा श्लेष चांगला जमलाय बर का तुम्हाला.
1: मोहन आणि मीराबेनी, तुम्हाला खरं सांगू का?
2: हो,
0: सांग सांग राम, खरंच सांग.
2: आणि ते इतकं बिंतोड असलं पाहिजे की त्यावर पुन्हा चर्चेची वेळच येऊ नये.
1: आता बशीर बद्र साहेब आणि सुमन कल्याणपूर या दोघांसाठी सांगतो.
2: बन
1: उजाले अपने यादों के हमारे साथ रहने दो.
2: वा,
1: उजाले अपने यादों के हमारे साथ रहने दो. ना जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए.
2: वाह
0: वाह, क्या बात है.

0: मंथन या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आता आपण ऐकलात. लेखन रजनीश जोशी यांचं, तर सहभाग होता अभिराम सराफ, तेजश्री कुमठेकर आणि अल्लप्पा गाडेकर यांचा.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: 8:30 झाली आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊयात. ऐकूयात उंबरठा या चित्रपटासाठी रवींद्र साठे यांनी गायलेल्या सुरेश भट यांचं हे गीत. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

पहिलं प्रेम या चित्रपटातल्या सुधीर फडके आणि आशा भोसलेंनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या अर्थात हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
1: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर.
2: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
4: श्री कृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72 76 73 73 52.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
1: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
7: श्रुतीवादा मराठी गाण्यांचा आनंद घेऊयात.

भीमराव पांचाळींनी गायलेली मराठी गझल आता आपण ऐकली. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज रात्री 10 वाजता ऐकायला विसरू नका ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी घेऊन येत आहेत अभिराम सराफ. दरम्यान आपण 9:15 ते 10 या वेळेत ऐकणार आहात विविध भारतीचे कार्यक्रम. ते आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूयात रात्री 10 वाजता.

0: FM बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर तसेच न्यूज ऑन AIR या आमच्या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात रात्रीचे 10 वाजले आहेत. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तोच कार्यक्रम खास तुमच्यासाठी घेऊन येत आहेत अभिराम सराफ. कार्यक्रमाचं नाव आहे ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो लावण्यरंग कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत तर आहेच आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये हा आवर्जून ऐकला जातो हे मी गेल्या वेळेलाच आपल्याला सांगितलं. त्याचं कारण या कार्यक्रमामध्ये ऐकायला मिळणाऱ्या ढंगदार अशा लावण्या तर आहेतच, याशिवाय तमाशा क्षेत्राबद्दल अतिशय आगळीवेगळी माहिती देखील आपल्याला ऐकायला मिळते. चला तर मग करू आजच्या कार्यक्रमाला सुरुवात. सध्या आपण बोलतोय तमाशातल्या वगाबद्दल. वग नाटकासारखा दोन तीन अंकात किंवा दोन तीन प्रवेशात विभागलेला नसतो. वगात घडणाऱ्या घटना एका पाठोपाठ एक याप्रमाणे दाखवण्यात येतात. मात्र अशा प्रकारच्या घटनांची कडी टाकणीच्या लावणीने जोडलेली असते. घटनाक्रम आणि वातावरण निर्मितीसाठी अशा लावण्यांचा कौशल्यानं उपयोग केलेला असतो. टाकणीची लावणी दोन वेगवेगळ्या घटना संगीतमय पद्धतीनं जोडण्याचं काम करते, म्हणूनच तिला कडी असंही म्हटलं जातं किंवा तिला तोडा टाकणं किंवा कटाव टाकणं असंही म्हटलं जातं. ही कडीची लावणी स्थल, काल, वातावरण इत्यादी नेपथ्यविषयक आवश्यकतेची पूर्ती करायला मदत करते. ही कडीची लावणी कशी असते हे जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत पैज या चित्रपटातल्या गीतानं. उषा चव्हाण यांच्यावरती चित्रित करण्यात आलेली ही एक आगळीवेगळी लावणी आहे. फारशा

श्रोते हो, कढीची लावणी जी असते तिची रचना साधारणपणे अशी असते. राजन विडा मांडला, हा हा मांडला, दरबारात गाजावाजा झाला, एका गोसाव्यानं तो उचलला, बाण लावून त्यानं धनुष्याला, फिरत्या पक्षाचा डोळा उडवला. टाळ्यांचा गजर बघा झाला, राजकुमारीला शोकावरेना, गोसावी नवरा नशिबाला, तवा चमत्कार बघा झाला, गोसाव्याच्या रूपात राजकुमार प्रगटला, आनंद तिला झाला, घाली वरमाला, हे हे हे हे हे. अशी ही कढीची लावणी असते. या लावणीतून राजाच्या दरबारात भरलेला राजकुमारीच्या स्वयंवराचा प्रसंग वर्णन केलेला आहे. प्रत्यक्षात राजाचा भव्य दरबार असतो. यात उपस्थित असलेले मंत्रीगण, प्रजाजन आणि देशोदिशीचे स्वयंवरासाठी आलेले राजे महाराजे त्यांचं दृश्य न दाखवता एका संगीतमय लावणीच्या साह्यानं हे संपूर्ण दृश्य प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभं केलं जातं. इतकंच काय, परंतु गोसाव्याच्या वेशात आलेला शत्रू देशातील राजकुमार यानं फिरत्या बाहुलीवर अचूक केलेलं शरसंधान या गोष्टीही प्रेक्षक पद्यरूपानं समजावून

0: घेऊन त्यांचा आनंद लुटू शकतात. प्रसंगाला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी अशा टाकणीच्या लावणीच्या साली रसानुकूल पद्धतीनं बसवलेल्या असतात, हेही आपण इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. चला ऐकूया आणखीन एक लावणी.
1: भैरू बैलवान की जय चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

0: गावची होती जत्रा, जत्रत होता फडकूस त्याचा।
1: असं होय
0: कुस्तीत उतरला राजा माझा ग राजा माझा ग राजा।
1: अरे वरपठ्ठा
0: टांग मारून चितपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदाराला।
1: हल्ले गबरू
0: अग अग बघा
1: अग पर काय बघा

श्रोते हो, तमाशातल्या वगाचे प्रमुख दोन प्रकार असतात बरं का। एक असतो तो रंजन प्रधान वग आणि दुसरा असतो तो गंभीर स्वरूपाचा वग। रंजन प्रधान वगामध्ये विनोद निर्मितीसाठी काही हास्यकारक घटनांची जुळणी केलेली असते। अशा प्रकारच्या वगामध्ये कथानकाचं आणि त्यातल्या पात्रांचं वर्तन हे अगदी विमुक्त पद्धतीचं असतं। त्यामध्ये अतिशयोक्ती आणि अद्भुत विस्मयकारक घटनांची रेलचेल असते। मानवी स्वभावांचे विविध नमुने वापरून कथानक हास्यकारक व्हावं आणि प्रेक्षकांना एका विमुक्त वातावरणात नेऊन त्यांचं मनोरंजन करावं असाच या भागांचा प्रमुख हेतू असतो। सहसा अशा रंजनपर भागामध्ये सामाजिक किंवा राजकीय विषय हाताळलेले दिसतात। कधीकधी हास्यनिर्मितीसाठी अशा प्रकारच्या भागामध्ये विनोदी स्वभावाच्या पात्रांची किंवा स्वतंत्र विनोदी उपकथानकाची योजना देखील केलेली असते। रंजन प्रधान भागामध्ये नीतीबोधही केलेला असतो, परंतु त्याचं स्थान गौण स्वरूपाचं असतं। या उलट गंभीर स्वरूपाच्या भागामध्ये प्रामुख्यानं पौराणिक कथानकाचा वापर अधिक केलेला असतो। तमाशा पाहण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांना नीतीबोध करणं अशा गंभीर स्वरूपाच्या वगाचा महत्वाचा हेतू असतो। एखाद्या तत्वाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठी अशा प्रकारच्या गंभीर वगाची हेतू पुरस्कार रचना केलेली असते। नीतीबोध करणे आणि एखादं तत्व प्रतिपादन करणं हाच या वगाचा उद्देश असतो। या वगाविषयी आपण आणखीन बोलणार आहोतच एका लावणीनंतर।

आताची ही लावणी पै झिया चित्रपटातली होती. तमाशातल्या वगांचं स्वरूप जर सांगायचं झालं तर पौराणिक वग, ऐतिहासिक वग, लोककथेवर आधारलेले वग आणि सामाजिक विषयावरील वग अशा प्रकारे चार पद्धतीमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. आता पौराणिक वगामध्ये काय येतं तर राजा हरिश्चंद्र, राजा श्रीयाळ, राजा विक्रम, संत सावतामाळी, भक्त पुंडलिक, संत चोखामेळा, संत रोहिदास किंवा संत दामाजी यांच्या जीवन कार्याविषयीचं संपूर्ण कथन अशा वगामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो ऐतिहासिक वगाचा. यामध्ये मुरारबाजी किंवा जावळीचा वाघ, अफजल खानाचा वध, संताजी घोरपडे किंवा उमाजी नाईक असे वग प्रामुख्यानं आपल्याला बघायला मिळतात. तिसरा जो प्रकार आहे तो लोककथेवर आधारलेला वग असा आहे. यामध्ये विषाचा पेला किंवा चंद्रभानू राजाचा वग, पतिव्रतेचं शील किंवा सावळा कुंभार, मिठा राणी अशा वगांचा अंतर्भाव होतो. आणि चौथा जो प्रकार आहे तो सामाजिक वगाचा. यामध्ये कोर्टादारी फुटला चुडा किंवा सासरा सुनेचा नवरा, बॅरिस्टरची लावणी, जहरी प्याला अर्थात काळूबाळू, रक्तात रंगली कुऱ्हाड, मुंबईची केळेवाली अशा प्रकारचे हे सामाजिक वग असतात. आता पौराणिक वग कसे असतात याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी आणखीन एक लावणी आपण ऐकूया. श्रोते हो, आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ना ती खूपच धमाल लावणी आहे बरं का, अगदी काळजीपूर्वक ऐका. या लावणीबद्दल विशेष सांगायचं म्हणजे अलीकडे आलेल्या विटी दांडू चित्रपट

आपल्याला माहिती असेल या विटीदांडू चित्रपटातली ही लावणी श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेली आहे. संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केलेली आहे आणि विशेष म्हणजे ही लावणी गायलीय हिंदीतल्या सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांनी. ऐकूया.

पौराणिक बघ याबद्दल जर सांगायचं झालं तर रामायण किंवा महाभारतात किंवा इतर पुराणातून घेतलेल्या छोट्या छोट्या कथानकांवर आधारलेले हे बघ गंभीर स्वरूपाचे असतात। नाट्यमय कथानकाच्या द्वारे रसिकांच्या मनावर एखाद्या विशिष्ट तत्वाचा ठसा उमटवून त्यांना तत्वबोध घडवून आणण्यासाठी अशा बघांची रचना केलेली असते। नीती शिकवणं हाच या बघाचा हेतू असतो। अशा प्रकारच्या बघाचं कथानक बांधेसूद असतं। पात्रांचे परस्पर संबंध स्वाभाविक स्वरूपाचे असतात। बघातील काही घटना अद्भुत आणि असंभाव्य वाटत असल्या तरी त्यात काही कार्यकारण भाव किंवा तार्किकता आपल्याला दिसून येते। मांडणीतच एक प्रकारचा भडकपणा असला तरी प्रेक्षकांच्या मनाला भिडण्याची ताकद त्यातल्या अनेक पात्रांमध्ये अगदी तंतोतंत असते। राजा हरिश्चंद्र या बघात तत्वनिष्ठ राजा हरिश्चंद्राची विश्वामित्र सत्व परीक्षा घेतात। ब्राह्मणाचं रूप घेऊन विश्वामित्र हरिश्चंद्राच्या स्वप्नात येऊन त्याचं राज्य

दान मागतो, हरिश्चंद्र ते दान कबूल करतो, स्वप्नात दिलेले वचन प्रत्यक्षात पाळतो। पुढे काय होतं हे जाणून घेण्यापूर्वी पैज चित्रपटातली आणखीन एक लावणी आपण ऐकूया। ही लावणी देखील फारशी आपल्या ऐकण्यात नाहीये, पण अतिशय सुंदर अशी लावणी आहे।

भूमीची देखभाल करण्याचं काम त्याला करावं लागतं। स्वतःचा मुलगा सर्पदंशानं मरण पावतो, त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी, स्मशानभूमीचा कर भरण्यासाठी तारामतीकडे धन नसतं, म्हणून त्याला अंत्यसंस्कार करणंही अशक्य होतं। अशा प्रकारच्या अनेक संकटांना तोंड देत असतानाही राजा हरिश्चंद्र आपली तत्वनिष्ठा ढळू देत नाही। तारामती व रोहिदासही आपल्या तत्वापासून तसुभरही ढळत नाहीत। या भागाच्या कथानकातून प्रेक्षकांच्या मनावर सत्वनिष्ठेचं तत्व बिंबवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। भागाच्या अखेरीला हरिश्चंद्र राजाची सत्वशील वृत्ती पाहून विश्वामित्र प्रसन्न होऊन त्याचं राज्य आणि त्याचं वैभव त्याला परत देऊन टाकतात, अशा स्वरूपाचा हा भाग आहे। याबद्दल आणखीन आपण बोलणार आहोतच आणखीन एका लावणीनंतर।

विश्वामित्राला राज्य दान करून राजा हरिश्चंद्र वनवासाला निघतो. राज्यत्याग करून राणी तारामती आणि पुत्र रोहिदास यांच्यासह वनवास पत्करतो. त्या वनवासातही विश्वामित्र त्यांचा खूप छळ करतात. तारामतीला डोंबाकडं विकावं लागतं. डोंबाकडं स्मशान

शोध हो लावण्यरंग कार्यक्रमात सध्या आपण बोलत आहोत तमाशातल्या वगाबद्दल. पौराणिक वग कसे असतात याचा एक दाखला ही लावणी ऐकण्यापूर्वी आपण घेतला. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण या हरिश्चंद्राच्या वगामध्ये अत्यंत गंभीर आणि एकापाठोपाठ एक घटणाऱ्या सर्वच घटना दुःखदायक आहेत. त्या पाहत असताना प्रेक्षकांच्या मनात करुणा अनुकंपा निर्माण होते. नाट्यामधील नाट्यानुकूल रचनेचा आस्वाद घेत असताना एक विशिष्ट प्रकारचा कलानंदही त्यांना मिळतो. त्यात मांडलेला उपदेश आणि नैतिक बोध प्रेक्षकांना आवडतो. अशा प्रकारच्या वगनाट्यातून प्रेक्षकांची रंजनाची भूक भागवली जाते. तत्वबोधातूनही रंजन होऊ शकतं. गंभीर स्वरूपाच्या वगामध्ये प्रेक्षकांच्या मनावर जो ताण पडतो तो ताण थोडा कमी करण्यासाठी अशा वगामध्ये

0: गीताचा विनोद देखील वापरला जातो। तो प्रासंगिक आणि तात्कालिक स्वरूपाचा असतो। गंभीर स्वरूपातील भागातले विनोद कशा प्रकारचे असतात हे राजा हरिश्चंद्र या भागामध्ये जे संवाद आहेत त्या संवादामध्ये आपल्याला जाणवतात। आता आपण ऐकणार आहोत घुमा या चित्रपटातली एक लावणी जी गायली आहे प्रियंका बर्वे यांनी।
1: छपाई अड़त छपाई अड़त फिर तिच मजा।

राजा हरिश्चंद्र, तारामती आणि लहानसा रोहिदास यांना विश्वामित्र राजवाड्याबाहेर काढतात. ते तिघही वनाच्या दिशेनं निघालेले असतात. अचानक विश्वामित्रांचं लक्ष रोहिदासकडे जातं. रोहिदासाच्या हातात एक मातीचं छोटंसं खेळणं असतं. विश्वामित्र ते खेळणं हिसकावून घेतात आणि त्याच्यावर खेकसतात. विश्वामित्र म्हणतात, टाक टाक ते खेळणं खाली, तुला कसपटाची काडी सुद्धा नेता येणार नाही इथून. तेव्हा रोहिदास रडत रडत म्हणतो, नाही टाकणार, हा माझा आवडता मातीचा घोडा आहे. तरी विश्वामित्र रागावून सांगतात, टाक तो आधी खाली टाक. तेव्हा तारामती म्हणते, बाळ ठेव तो घोडा खाली, आपल्याला रिकाम्या हातानंच गेलं पाहिजे, तसं आपण वचन दिलंय विश्वामित्रांना. रोहिदास खेळणं खाली टाकून रडत रडतच आपल्या आई वडिलांच्या मागून निघालेला. पुढं काय होतं हे जाणून घेण्यापूर्वी ऐकूया पोस्टर गर्ल चित्रपटातली एक लावणी.

ते निघून गेल्यानंतर विश्वामित्र राजवाड्यासमोर उभे राहून अतिशय आनंदाने विकट हास्य करत त्यांच्याकडे पाहत आहेत. इतक्यात फाटक्या पोशाखातला सोंगाड्या भीतभीतच विश्वामित्रांच्या जवळ येतो आणि महापूर आलेल्या नदीच्या पात्रात उडी मारावी तसा हवेत शरीर झुकून विश्वामित्रांच्या चरणावर दंडवत घालत मोठ्यानं रडत म्हणतो, महाराज महाराज मला वाचवा, मला अभय द्या, मला अभय द्या. त्याच वेळेला विश्वामित्रांचं विकट हास्य या आकस्मिक घटनेमुळे ब्रेक दाबल्याप्रमाणे बंद होतं. ते सोंगाड्याचे खांदे पकडून त्याला उठवतात आणि विचारतात, उठ वत्सा उठ, काय कष्ट आहेत तुला? सोंगाड्या म्हणतो, महाराज मी हरिचंद्र

राजाचा सैपाक्य आहे। आता हरिचंदर महाराज घर सोडून गेलं, घर वस पडलं, आता मी कोणाची सेवा करू? तेव्हा विश्वामित्र म्हणतात, अरे घाबरतोस कशाला, एवढं मोठं जग, तिथं कामाला काय तोटा? अरे हरिचंदर गेला तर दुसरा कोणीतरी रामचंदर भेटलच की, रडतोस कशाला? सोंगाड्या म्हणतो, अरे गप। विश्वामित्र म्हणतात,

विश्वामित्र म्हणतात काय म्हणालास तुम्ही म्हणताय ते बी खरं आहे बुवा, पर हरिचंदर म्हणजे हरिचंदर, त्यांच्यासारखा सत्पाणी आणि दयाळू राजा मिळणार नाही दुसरा. विश्वामित्र म्हणतात खामोश, माझ्यासमोर माझ्या शत्रूची तारीफ करतोस. सोंगड्या म्हणतो तुमची बी कमालच आहे बघा. ते म्हणतात ना, नाव सोनाबाईन हाती कथलाचा वाळा, तशी गत झाली आहे तुमची. अशा पद्धतीनं त्या दोघांमध्ये थोडासा मिश्किल संवाद दाखवलेला आहे, जेणेकरून रसिकांचं मनोरंजनही व्हावं. चला याबद्दलच आणखीन बोलूया एका लावणीनंतर.

राणीनं डाव जिंकला चित्रपटातली लावणी आता आपण ऐकली. ही लावणी माया जाधव यांच्यावरती चित्रित करण्यात आली होती. श्रोते हो, ऐतिहासिक वगाप्रमाणेच लोककथांवर आधारलेले देखील अनेक वग तमाशामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतल्या तमाजगीर शाहिरांनी रचलेलेत बर का. मुळात वगाची खरी सुरुवातच लोककथेवर आधारलेल्या कथानकावरून झालेली आहे. उमाबाबूची मोहना बटाव किंवा परशरामाची पतिव्रता खूण आणि सगन भाऊंची कस्तुरीचा सुगंध या वगसदृश्य लावण्यांच्या कथा लोककथानकावरूनच घेतलेल्या आहेत. अशा भागामध्ये राजा, प्रधान, महाराणी, राजकुमार, सेनापती, राजनर्तकी अशीच पात्रे असतात. अशा प्रकारच्या भागामध्ये राजे रजवाड्यांच्या कथा वर्णन केलेल्या असतात. म्हणून अशा प्रकारच्या भागांना रजवाडी वग असं देखील म्हटलं जातं. आजही बरेच प्रसिद्ध तमाशगीर रजवाडी वग सादर करताना दिसतात आणि तमाशा प्रेक्षकही पूर्वीप्रमाणेच आजही ते आवडीनं पाहताना दिसतात. ज्यांच्या चार पिढ्यांमध्ये तमाशा चालत आलेला आहे असे कोल्हापूरचे काळूबाळू यांनी जहरी प्याला अर्थात काळूबाळू या लोककथेवर आधारलेल्या वगाचे आतापर्यंत

अंत हजारो प्रयोग केलेले आहेत. शाहीर पठ्ठे बापूरावांचा मिठ्ठा राणी हा वग, शाहीर हरिभाऊ वडगावकर यांचा सावळ्या कुंभार हा वग, शाहीर अर्जुनराव वाघोलीकरांची बॅरिस्टराची लावणी हा वग, हे सगळे वग लोककथेवरच आधारलेले होते. इतकंच काय, परंतु आधुनिक काळात दादू इंदुरीकरांनी सादर केलेल्या गाढवाचं लग्न आणि शाहीर दादा कोंडके यांनी सादर केलेला विच्छा माझी पुरी करा हा वग वसंत सबनीसांनी लिहिलेला आहे. तर हे सगळे वगही लोककथेवरच आधारलेले आहेत. हे सगळे रजवाडी वगच आहेत. लोककथेवर आधारलेल्या वगांचं एक खास वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचं वगाचं जे कथानक असतं ते एकाच वेळी दोन पातळ्यांवर उभं राहू शकतं. त्या वगातली कथा कुठल्याही काळात घडत असो तिला वर्तमान काळाचा संदर्भ सहज रीतीनं जोडता येतो. या वैशिष्ट्यामुळेच अशा प्रकारचे वग नेहमीच ताजे टवटवीत असतात आणि प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत असतात. चला ऐकूया आणखीन एक लावणी.

श्रोते हो, आपण ओळखलं असेलच की आत्ताची ही लावणी सुगंधी कट्टा या चित्रपटातली होती. या लावणीबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, आजच्या कार्यक्रमातल्या लावण्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला अवश्य कळवा बरं का. बरे तर मग, आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: लावण्य रंग, धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग, लावण्य रंग।
1: लावण्य रंग हा कार्यक्रम आता आपण ऐकला, निर्मिती सहाय्य होतो अभिराम सराफ यांचा, तर सादर करत आहे डॉक्टर सोमेश्वर पाटील।

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.